वीस सकाळची 5:55 40 सेकंद जातात. आयच्या आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रसारणातल्या कार्यावळीन आता आम्ही सुरुवात करता. सुप्रभात.

आकाशवाणी पणजे केंद्राचे हे महादय चॅनल बरोबर सवारांचेर हिंदीतल्यान आणि सवारा 5 मिनिटांचेर इंग्लिशतल्यान खबर आम्ही दिल्ली केंद्रावयल्यान संक्षेपित करता.

हे प्रभू, आमचेर कर हे उपकार. सदैव सुंदर रावचे आमचे विचार. मनान केन्नाच न येवची ईर्षा, द्वेष, अहंकार. जीवनान हे प्रभू फक्त तुझ्या भक्तीचो आसूं संचार.

देव दिवन पळयता ते आमी जपपाक जाय. ते जपपाचे आमच्या हातान आसता.

0: तून सगळ्यात पहिले जे असं ते बियाची निवड करप.
1: अच्छा.
0: आता बियाची निवड म्हणली की दोन प्रकारची बी असा. आम्ही जनरली ह्यो शाकभाजी जर पयशी वेलवर्गी आपल्याकडे स्वतःच्या आमच्या जाता अनेक जाती असा त्यो तुमकां बाजारातल्यो मेळच्यो ना.
1: बरोबर.
0: ती एक कॅटेगरी. आणि ज्यो इम्प्रूव्ड व्हरायटीज आयल्या नवे हायल्डिंग व्हरायटीज आयल्या ती दुसरी. हायल्डिंग व्हरायटी तुम्ही खंयच्या हितून दुकानाचेर गेले ज्या जाग्याचेर किंवा एग्रीकल्चर डिपार्टमेंट ह्यो सीड हाडटा आणि हाडून 50% सबसिडीचे शेतकऱ्यांक दिता किंवा जे लाकीचे सीड डिलर असा त्यांचे कडल्यान तुमच्यान घेऊक येतात. आता ही सीड असा ती ट्रीटेड सीड असता. याचा परत सीड ट्रीटमेंट करपाची गरज ना. आणि आमच्या ह्यो पारंपारिक जाती असा म्हणजे तुम्ही शेतकरी एक वेळ ह्यो जाती वापरचे ना इम्प्रूव्ड पण ह्यो पारंपारिक जाती असा तशेंच बाजारात त्यांना मागणी चढ असता. तितूतलो मुख्य येतात ते तवशे. आमच्या कडेन तवशे आमचे जे आसा त्याका तवशे म्हणतात पण भायली येतात त्याका आम्ही काकडी म्हणतात. म्हणजे तवशाचो जर विचार केलो जाल्यार फक्त बियो आमची स्वतःची असतली. आता ह्यो ज्यो बियो असतात त्याका आमच्यान सीड ट्रीटमेंट करपाक जाय. आणि हे सीड ट्रीटमेंट आमचे दोन प्रकारे करून घेता. एक कार्बन डायझियम येता ते 2 ग्राम दर किलो सिडाक करपाक येता किंवा दुसरे जे असा ते ट्रायकोडर्मा आम्ही वता. ट्रायकोडर्मा हे जैवीक त्याचा वापर करून घेता ते 5 ग्राम दर हितून. आता हे करता असताना किती करपाचे पहिली बी ओली करपाचे आणि पावडर घातल्या उपरांत सारखे त्याका लेप लागता असे कालोन घेऊपाचे. कालोन घेतल्या उपरांत थोडासा वेळ एक अर्धवर आम्ही सावळेक वळकोंक दवरपाचे म्हणजे त्याका ते सुकता आणि हो लेप जो लायता तो सिडाक दसता. आणि ते झाल्या उपरांत मागीर तुम्ही पेरणी करपाक म्हणजे जमनीन घालपाक वापरपाचे.
2: वेलवर्गीय भाज्यो ह्या विशयाचेर कृष्णनाथ नायक हांची श्याम गांवकर हांणी घेतिल्ली मुलाखत निकतीच तुम्ही ऐकली. मुखार सरतना आता ऐकूया भुरग्यांच्या दातांच्यो समस्या ह्या विशयाची डॉक्टर श्यामा सिंगबाळ हांणी दिल्ली माहिती.
3: भुरगे जन्माक येता तेन्ना बुळके असता. पहिले 6 महिने ताजे पोषण फक्त आवयच्या दुधाचेरूच जाता. दांत नासता आणि दातांची गरजूय नसता. अपवादान एखाद्या बाळक्याक जन्मजात 1-2 दांत असले जाल्यार तांची दूध ओडपाक आडकाठी जाता. तेन्ना हे बऱ्यापैकी वयल्या वयर हड्डेचेरूच आशिल्ले प्री मॅच्युअर दांत काढून घेवचे पडटा. कायद्यान तान्या भुरग्याचे दांत 6व्या महिन्यार फुट्टा. सुरवातीक सहसा सकयल्या माळेचे दांत पयलीं येता. 1-2 म्हयन्याच्या फरकान वयल्या माळेंतले दांत भायर सरता. थोड्या भुरग्यांक मातशें उसरां म्हणजे चडान चड पयल्या वर्सा पर्यंत दुधाचे दांत येताच. ह्या वेळार भुरग्याची लाळ वत्ता. मेळटा ती वस्त तोंडान घालप, चाबप, घास काडप सुरू जाता. दांत येतना हड्ड्यो कुसकुसतात म्हणून हालीं खास चाबपाक हायजिनीक टीथर्स वापरतात. 6 महिन्याचेर येवपाक सुरू जाल्ले दांत एक एक करून 24 ते 30 महिन्या पर्यंत म्हणजेच 2.5 वर्सां पर्यंत 20, 10 वयर, 10 सकयल इन्सायजर्स, कनाइन्स, मोलर्स असे येतात. ह्या दरम्यान भुरग्याक रातचे न्हिदतना वा न्हिदेन साखर घालून दूध पिवप, बोम घालप टाळचे. असे केल्यार रातभर नव्या आयिल्ल्या दातांचेर जंतू वाडपाक पोषण वातावरण तयार जाता. दांत हड्ड्या भोवती कुसतात, काळे पडटात आनी तुटतात. हाका नर्सिंग बॉटल केरीज अशें म्हणटात. भुरगें न्हिदच्या पयलीं मोव पातळ ओल्या कपड्यान दांत पुसून घेवचे. बोटाक घालपाक येता अशा फिंगर ब्रशान दांत घासचे, निवळ दवरचे. भुरग्याक कळपाक लागतकच खाल्या उपरांत घोट घेवपाक शिकोवचे. 6व्या वर्सार ह्या दुधाच्या दातांच्या फाटल्यान वयर सकयल दोनी बाजून पयल्यो पर्मनंट दाडयो येतात. चडशा पालकांक हे दुधाचे दांत पडपाचे अशेंच दिशिल्ल्यान हांचे कडेन दुर्लक्ष जाता. 6.5 वर्सांचेर सकयल्या हड्डेंतल्यो सगळ्यांत पयलीं आयिल्ले दांत हालप ताज्या सहसा फाटल्यान पूण केन्नाय फुडल्यानूय नवे दांत येवप अशें सुरू जाता. वयल्या हड्डेंतले समोरचे दांत 7 ते 7.5 वर्सां पासून पडपाक सुरू जाता. 6 ते 12-13 वर्सां पर्यंत हे दुधाचे दांत पडून नवे दांत येवपाचे चक्र चालूच आसता. हांकां अग्ली डकलिंग स्टेज अशें म्हणटात. हें मिक्स डेंटिशनाचेंच वय आसता. जबडो वाडटा ल्हान दुधाचे दांत पडून मोठे कायमचे दांत येतना केन्ना केन्ना तांचे मदीं जागो उरता. हाका मिडलँड डायस्टिमा वा स्पेसिंग म्हणटात.

0: केन्ना केन्ना जागो कमी पडून एकार एक दांत येतात ताका क्राउडिंग किंवा ओव्हरलॅपिंग म्हणतात. आंगठो घेवप म्हणजेच थंब सकिंग, ओठ चाबप किंवा खावप लिप बायटिंग, दांतार जीब घासप म्हणजे टंग थ्रस्टिंग, तोंडान श्वास घेवप म्हणजे माउथ ब्रिदिंग अश्यो सगळ्यो संवयी भुरग्याक आसल्यार दांत भायर वा वांकडे तिकडे येवपाचो संभव आसता. वेळार ह्यो संवयी वळखून सोडल्यार आमचे ओठ पोले जीब हांच्या नैसर्गीक फोर्सान दांत लायनीन सरळ येतात. अनुवंशीक आसल्यार मात जबड्याचे पोझिशन, दांतांतलो गॅप, भायर आयिल्लो सुळो दांत, एकार एक दांत अशे प्रकार दिसतात. ओव्हर रिटेन्ड मिल्क टीथ म्हणजेच दुधाचे दांत पडप ना. हे एकदा ताज्या पोना परमनंट दांत नाशिल्ल्या कारणानूय आसू शकता हे लक्षात घेयात. एक्सरे काढल्यार कळटा. दुधाचो दांत जाग्यारूच उरून ताज्या जाग्यावयलो परमनंट दांत आयल्यार मात रोखडोच दुधाचो दांत काढून घेवचो पडटा. दुधाचे दांत काळे जाले, किडले जाल्यार भरून घेवप योग्य. 2 ते 8 वर्सां पर्यंत 6 वर्सां भुरगे ह्या दांताचेरूच जेवता. तशेंच चड व्हडलो बुराक वा कॅविटी जाल्यार दुधाच्या दांतांक एपसेस वा फोफूट जावं येता, पू जाता, सूज येता, गुठां येता. अशा वेळार दांताची नस साफ करप म्हणजेच रूट कनाल ट्रिटमेंट करप वा दांत काढून घेवचो पडटा. ना जाल्यार केन्ना केन्ना पोना आशिल्ल्या परमनंट दांताच्या बड्याक माल वचू शकता, तो फ्राक वा खराब जाल्लोच येवं शकता. सायकली वयल्यान, सोपणा वयल्यान खेळटना पडटकच फुडलो दांत आपटून फ्रॅक्चर जाल्ल्याची खूब उदाहरणां आसात. अशा दांतांक परत फिलिंग घालून पयली भशेन करतना डेंटिस्टाचे कसब कामाक येता. केन्ना केन्ना रूट कनाल ट्रिटमेंट आनी कॅप अशेंय करचें पडटा. ना जाल्यार दांत डेड जावन काळो पडटा आनी वेगळो दिसता. गरज म्हणून नाइलाजान वेळा पयली दुधाचो दांत काढल्यार ताजो जागो राखपाक स्पेस मेंटेनर बसोवचो. ना जाल्यार येवपी दांत फुडें फाटीं येवन भविश्यांत भुरग्याक दांत लायनीन हाडपाक सरळ करपाक तार बसोवची पडटा. प्री ऑर्थोडॉन्टीक अप्लायन्सीस, रिमुवेबल ऑर फिक्स्ड ऑर्थोडॉन्टिक्स अशा तरेचो ट्रिटमेंट भुरग्यांच्या दांताची ठेवण आनी कार्य दोनायचे परफेक्ट बॅलन्स समन्वय साधता आनी भुरग्याक स्वता बद्दल आत्मविश्वास मेळोवपाक मदत करता.
1: भुरग्यांच्या दांतांच्यो समस्या ह्या विशयाचे डॉक्टर श्यामा सिंगबाळ हांणी दिल्ली म्हायती आयकपनो निकतीच तुमी आयकली. आकाशवाणी पणजे केंद्राचे हे म्हादय चॅनल. आतां जाणून घेवया आयच्या दिसा वितरावचल्यो आमच्यो तरेकवार अश्यो कार्यावळी.

0: नोंद करता. आयज आमी याद काडटा बौद्ध धर्माचे अभ्यासक पंडित धर्मानंद कोसंबी हांची. आयज तांचो स्मृती दीस. तांचो जल्म 9 ऑक्टोबर 1876 हे दिसा साखवाळे गोंयांत जालो. 1897 वर्सा बौद्ध धर्माचेर एक लेख वाचून कोसंबी बौद्ध धर्माकडे आकर्षित जाले. पुणे, ग्वाल्हेर, काशी हांगा संस्कृतचे अध्ययन करपी कोसंबी गया हांगा वचून पाली भाषेचे शिक्षण घेवन आयले. ब्रह्मदेश श्रीलंकेंत प्रवास करून पाली भाषा आनी साहित्याचो अभ्यास तांणी केलो. बुद्ध घोषाच्या विसुद्ध मग्ग या पाली ग्रंथाचे संपादन तांणी केले. कलकत्ता, मुंबय, रशिया हांगा पालीचे अध्यापन केले. आनंद विहार आनी बहुजन विहार ह्यो संस्था तांणी उभारल्यो. बौद्ध धर्म आनी संघ, निवेदन, समाधी मार्ग, बुद्ध लीला सार संग्रह, बौद्ध संघाचा परिचय, भगवान बुद्ध व बोधिसत्व हे तांचे गाजिल्ले अशे ग्रंथ. धर्मानंद कोसंबी पिरायेच्या निमाणेकडेन महात्मा गांधींच्या विचारांनी प्रभावित जाले. महात्मा गांधींच्या आंदोलनात तांणी सक्रिय भाग घेतलो. महात्मा गांधींच्या शिक्षणीक संस्थेंत कार्यरत असतानाच सेवाग्राम हांगा 4 जून 1947 हे दिसा तांकां मरण आयले. म्हणटकच आयज तांचो स्मृती दीस. आनीकय खुबश्यो गजाली नोंद करता आयचो हो खास दीस 4 जून. आयज चित्रपट अभिनेत्री नूतन बेहल हांचो जल्माचो दीस. 4 जून 1936 हे दिसा तांचो जल्म मुंबईत जालो. पिरायेच्या नव्या वर्सा चित्रपटांनी बाल कलाकार म्हणून काम करपाक तांणी सुरवात केली. 11 ऑक्टोबर 1959 हे दिसा लेफ्टनंट कमांडर रजनीश बेहल हांचे कडेन तांचे लग्न जाले. 1955 वर्सा सीमा ह्या तांच्या चित्रपटा खातीर सर्वोत्कृष्ट नायिकेचो फिल्मफेअर पुरस्कार तांकां मेळ्ळो. भारत सरकारान 1974 वर्सा पद्मश्री भेटोवन तांचो सन्मान केला. तर आयज तांची जयंती. दक्षिण चित्रपटातले पार्श्वगायक पद्मश्री आनी पद्मभूषण एसपी बालसुब्रमण्यम हांची आयज जयंती. बालसुब्रमण्यम हांचो जल्म मद्रासातलो. तांचे पिता हरिकथा निरूपणकार. संगीताचो वारसो भुरगेपणारूच तांकां लाभलो. दक्षिण भारतीय चित्रपटांनी पार्श्वगायक म्हणून तांणी नामना जोडली. ताचे उपरांत हिंदी चित्रपट सृश्टींतूय तांणी पार्श्वगायन करून नामना जोडली. आयज आमी याद काडटा विनोदी अभिनेता अशोक सराफ हांची. आयज तांचो जल्माचो दीस. 4 जून 1947 हे दिसा तांचो जल्म जालो. फाटली कितलीशींच दशकां ते रसिकांची मन रिजवण करीत आसात. भारतीय प्रकाशक पर्यावरणवादी भगत पुराण सिंग हांची याद आयज आमी काडटा. 4 जून 1904 हे दिसा पंजाबांत लुधियानांत तांचो जल्म जालो. ल्हानपणारूच रामजी दास हे नाव तांकां दवरिल्ले, पूण फुडें शीख जावपाचो निर्णय तांणी घेतलो. ते लेखक, प्रकाशक आनी एक पर्यावरणवादी. आयज जल्मल्ल्यो अमेरिकन अभिनेत्री आंजलिना जोली, तर भूतानची राणी जेसून पेमा हांचोय आयज जल्माचो दीस. आयज आमी याद काडटा इतिहासतज्ञ डॉ आश्विन दास गुप्ता हांची. आयज तांचो स्मृती दीस. तर अमेरिकन निसर्गतज्ञ चार्ल्स विलियम बीब हांचोय आयज स्मृती दीस. आयचे हे दिसा 1674 वर्सा राज्याभिशेक जावच्या पयलीं छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली सुवर्ण तुला केल्ली. ब्रिटीश वकालतीच्या मतान तांचे वजन सुमार 73 किलो आशिल्ले. आयज 1994 वर्सा गीतकार मजरूह सुलतानपुरी हांका दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर जाल्लो. तर नेपाळचो निमाणो राजा ज्ञानेंद्र आयज राज्य पदार चडिल्लो. वर्स आशिल्ले 4 जून 2001. तर अशो खास आनी कितल्योशोच म्हत्वाच्यो घडामोडी नोंद करता आयचो हो दीस 4 जून.
1: दिन विशेष.

0: गांव आणि हाव आयकार गावांतल्यो गजाली गावकारांकडल्यान.
1: गावामध्ये खास नाव गाव रे मजो गाव.
0: दर महिन्याच्या पहिल्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर शुभ प्रभात हे कार्यावळी आकाशवाणी पणजीच्या महादय चॅनलार.
2: गाव आणि हाव
3: आयकपनो हो असा पाब्लो पिकासो हांचो विचार. एक्शन इज द फाउंडेशनल की टू ऑल सक्सेस. पहिली एक्शन करात, फुडें सक्सेस मेळटलो.

शुभ प्रभात या कार्यावळीन ऐकून तुमका योकार. आता ऐकूया गांव आणि हाव ही वळेरी. हातून आज रामदास केळकर उलयतात कोलवाळे गांवाबद्दल.

0: दरेक गांव मिरयता आपले गांवकारपण, दरेक गांव मिरयता आपले खाशेलेपण। गांवांतल्यो ह्योच खास गजाली आमी घेवन आयल्या खास तुमचे खातीर। गांव आनी हांव, गांव आनी हांव हे वळेरेंत आयज आसा कोलवाळे। कोलवाळे गांवचे खाशेलपण आमकां सांगतात रामदास केळकर।
1: नमस्कार, हांव रामदास केळकर, लेखक आणि शिक्षक। माझं गाव कोलवाळ। या गावात कोळी लोकांची वस्ती चढ असा म्हणून ते नाव असूक जाय। हम रस्त्या खातीर जरी तो कुशीक पडलो असत, पण एक वेळार माझं गाव जो कोलवाळ, बार्देशातलो शेवटालो गाव हो प्रसिद्ध असलो, तो हंगासरल्या 1940 सालच्या श्रीराम मंदिराक लागून, आणि तो कोळी लोकांनीच बांधलेलो। तसेच एक वेळचो तो हायवे आशिल्लो। आमच्या गावात शापोरा न्हंय असा जी महाराष्ट्रात येता। ह्या न्हंयचेर खूप वर्षा पहिली फेरीबोट तसेच होड्या असताली जी प्रवाशा खातीर योवच करताली। फुडें हीच न्हंय कामुली शिवोली करीत अरेबियन समुद्राक मेळटा। पावसान ह्या न्हंयचे रूप बदलताले, उदक वाडटाले। ते वाडले की वांगडा कितें येत ते सांगूं जायनाशिल्ले। लाकडां तर येतालीच, खेरीच गोरवां देखीत व्हांवून येताली। कांय धाडशी कोळी लोक ही लाकडां धरपाक ते पळोवपाक भिरांत दिसताली, पण ह्या वाड्या वयल्या उदकाक और म्हणपाचे, उपरांत धरण

0: गावाबद्दल दिलेली माहिती निघतीच तुम्ही ऐकली.
1: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स.
2: वेव्स
1: हातून तुमकां विनामूल्य मेळटात
2: मुवीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें.
1: तर करात बेगोबेग डाउनलोड
2: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
1: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
2: वेव्स.

आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिगेज यांच्यात आज नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज शिलाँग इथं ईशान्य भारतातील राज्यांच्या 73व्या परिषदेला उपस्थित राहणार। भारत आणि अमेरिका दरम्यानच्या व्यापार करारावर दीर्घकाळ चालू असलेली चर्चा अंतिम टप्प्यात आणि सेफ महिला अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत यजमान भारतीय संघाचा अंतिम फेरीमध्ये प्रवेश। आता सविस्तर बातम्या, पंतप्रधान मोदी आज नवी दिल्लीत व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिगेज यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करणार आहेत। यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये ऊर्जा सुरक्षा, व्यापार, गुंतवणूक, आरोग्य सेवा, औषध उद्योग, नवीकरणीय ऊर्जा आदी विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे। व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिगेज या 5 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले असून भारत आणि व्हेनेझुएला दरम्यानचे संबंध अधिक मजबूत होण्यासाठी त्यांचा हा दौरा महत्वपूर्ण मानला जात आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संसदीय मतदारसंघ असलेल्या वाराणसी शहरात आज आणि उद्या ब्रिक्स सांस्कृतिक कार्यगटाच्या दुसऱ्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे। चीन, ब्राझील, इजिप्त, इथिओपिया आणि इंडोनेशियासह 11 देशांचे प्रतिनिधी या बैठकीत सहभागी होतील। या बैठकीमध्ये वरिष्ठ मुत्सद्दी धोरणकर्ते आणि सांस्कृतिक क्षेत्रातील तज्ञ चर्चा करणार आहेत। तसंच या बैठकीदरम्यान काशीच्या जगप्रसिद्ध जीआय टॅग प्राप्त उत्पादनाचं एक विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे। या प्रदर्शनात वाराणसीच्या समृद्ध हस्तकला परंपरेचं प्रदर्शन कारागीर करतील। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मेघालयमधील शिलाँग इथं ईशान्य भारतातील राज्यांच्या 73व्या परिषदेला उपस्थित राहणार असून त्याचं अध्यक्षस्थान भूषवणार आहेत। या परिषदेत पूर्वोत्तर राज्यातील विविध विकास संबंधी मुद्द्यांवर व्यापक चर्चा करण्यात येणार आहे। यामध्ये पायाभूत सुविधांचा विकास, शेती, बागा, क्रीडा, पर्यटन, गुंतवणूक, संपर्क साधनांचा विकास, हस्तशिल्प आदी विविध क्षेत्रांचा समावेश आहे। या परिषदेत ईशान्य भारत विकास व्हिजन 2047 याबाबत व्यापक चर्चा होणार आहे। या परिषदेत पूर्वोत्तर राज्य विकास मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, राज्यमंत्री सुकांत मुजुमदार, ईशान्य भारतातील 8 राज्यांचे सुकांत मुजुमदार, ईशान्य भारतातील 8 राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री तसंच केंद्र आणि राज्य सरकारांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत। दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज संध्याकाळी 2 दिवसांच्या त्रिपुरा दौऱ्यावर जात आहेत। या दरम्यान ते लंकामुरा इथल्या सीमा सुरक्षा दलाच्या चौकीचं उद्घाटन करणार असून पुष्पदंत पॅलेस हॉटेलचा शिलान्यासही करणार आहेत। तसंच अमित शहा राज्य आणि केंद्रीय सुरक्षा दलातील अधिकाऱ्यांबरोबर उच्चस्तरीय बैठक करणार आहेत। विमान कंपन्यांना इंधन दरवाढीपासून दिलासा देण्यासाठी 10,000 कोटींच्या स्थिरीकरण निधीला काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली। माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत बैठकीनंतर पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विविध निर्णयांबाबत माहिती दिली। पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर विमान इंधनाचे दर मे महिन्यामध्ये 2.5 पटीनं वाढले आहेत। विमान कंपन्यांना देण्यात येणारा 10,000 कोटींचा हा फिरता निधी असून यामुळे इंधनाचे दर

स्थिर ठेवायला मदत होईल. विमान वाहतूक परिसंस्थेवर अवलंबून 77 लाख नोकऱ्यांना यामुळे संरक्षण मिळेल असंही वैष्णव यांनी सांगितलं. याशिवाय नवी दिल्लीतल्या जुन्या बस आणि ट्रक बदलण्यासाठी राष्ट्रीय राजधानी क्षेत्र नियोजन मंडळाला सहाय्य करण्यासाठीच्या योजनेलाही कालच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. याची अंमलबजावणी दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या राज्यांच्या सहकार्यानं केली जाईल. राजधानी दिल्ली क्षेत्रातलं प्रदूषण कमी करणं हे याचं उद्दिष्ट असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. रामेश्वर ते पारादीप या 163 किलोमीटरच्या सागरी किनारी मार्गालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. यासाठी 8,300 कोटी रुपये खर्च येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारत आणि अमेरिका दरम्यानच्या व्यापार करारावर दीर्घकाळ चालू असलेली चर्चा अंतिम टप्प्यात असून लवकरच या कराराला अंतिम स्वरूप दिलं जाईल आणि येत्या काही आठवड्यात तो पूर्ण होईल असा विश्वास अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी व्यक्त केला आहे. अमेरिकेच्या परदेशी व्यवहारविषयक समितीच्या बैठकीत ते काल बोलत होते. हिंद प्रशांत महासागर क्षेत्रात भारत हा अमेरिकेचा महत्वपूर्ण धोरणात्मक भागीदार असल्याचं त्यांनी सांगितलं. नुकत्याच झालेल्या भारत दौऱ्यामध्ये आपण भारतासोबतच क्वाड देशांच्या गटातील ऑस्ट्रेलिया, जपान यांच्याबरोबरही सागरी व्यापार वाढवण्यासंदर्भात चर्चा केली असल्याचं मार्को रुबिओ यांनी सांगितलं. जगभरात योगासनांना प्रचंड लोकप्रियता मिळत असून आज गुजरातमधल्या अहमदाबाद इथं पहिली जागतिक योगासन क्रीडा स्पर्धा 2026 होत आहे अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या समाज माध्यमावरील संदेशात दिली आहे. ते या कार्यक्रमामध्ये आज आभासी माध्यमातून सहभागी होतील. या स्पर्धा योगासनांच्या जागतिक क्रीडा वाटचालीतील एक महत्वपूर्ण टप्पा आहेत असं सांगत स्पर्धेचं आयोजन करणाऱ्यांना आणि स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या आहेत. या जागतिक योगासन स्पर्धा 8 जूनपर्यंत चालणार असून त्यामध्ये जगातल्या 60 देशांचे खेळाडू सहभागी होणार आहेत. पश्चिम बंगालमधल्या विविध प्रलंबित रेल्वे प्रकल्पांच्या कामाला गती देण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव येत्या शनिवारी कोलकाता इथं भेट देणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते राज्याचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्यासोबत एक उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. या बैठकीला रेल्वे विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि मेट्रो रेल्वेचे महाव्यवस्थापक देखील उपस्थित राहतील. या बैठकीत चर्चेचा मुख्य भर राज्यातल्या विविध रेल्वे प्रकल्पांवर असणार असून यामुळे रेल्वे विकासाच्या संदर्भात केंद्र आणि राज्य यांच्यातील संबंध अधिक दृढ होण्याची अपेक्षा आहे. नवी दिल्लीतल्या मालवीय नगर इथं काल एका हॉटेलला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेतील मृतांची संख्या आता 21 झाली आहे. यामध्ये 12 परदेशी नागरिक तर 9 भारतीयांचा समावेश असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली. आतापर्यंत 49 जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यातील 21 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 8 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. पोलिसांनी यासंदर्भात तपास सुरू केला असून इमारतीचा मालक लोकेश बजाज याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. बालस्नेही पंचायत आणि जलसमृद्ध पंचायत या 2 प्रमुख श्रेणींसह अन्य विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींना काल राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आलं. केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाच्या वतीनं आयोजित या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ केंद्रीय पंचायत राज मंत्री राजीव रंजन सिंह यांच्या हस्ते झाला. भंडारा जिल्ह्यातील इटगाव पुनर्वसन ग्रामपंचायतीनं बालस्नेही पंचायत श्रेणीत देशामध्ये प्रथम क्रमांक मिळवत 1 कोटी रुपयांचं पारितोषिक पटकावलं. तर रायगड जिल्ह्यातील खारीवली ग्रामपंचायतीनं जलसमृद्ध पंचायत श्रेणीमध्ये देशात प्रथम क्रमांक मिळवत 1 कोटी रुपयांचा पुरस्कार प्राप्त केला. गोव्यातल्या मडगाव इथं सुरू असलेल्या सेफ महिला अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत काल यजमान भारतीय संघानं उपांत्य फेरीमध्ये भूतानचा 1-0 पराभव करत स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळवला. सामन्याच्या 58व्या मिनिटाला संफिदा नोंगक्रमनं निर्णायक गोल करत भारताला 6 वर्षांनंतर पहिल्यांदाच महिला अजिंक्य

0: मुख्यबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचवलं. या स्पर्धेत 5 वेळा विजेतेपद पटकावलेला भारत आता येत्या शनिवारी विजेतेपदाच्या लढतीमध्ये गतविजेत्या बांगलादेशच्या संघासमोर बरोबर अंतिम सामना खेळणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिगेज यांच्यात आज नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज शिलाँग इथं ईशान्य भारतातील राज्यांच्या 73व्या परिषदेला उपस्थित राहणार. भारत आणि अमेरिका दरम्यानच्या व्यापार करारावर दीर्घकाळ चालू असलेली चर्चा अंतिम टप्प्यात. आणि सेफ महिला अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत यजमान भारतीय संघाचा अंतिम फेरीमध्ये प्रवेश. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: सरकारी खरीदारों तक पहुंच प्रदान.
2: आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागावरवी मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो देता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीन व्हेनेझुएलाचे कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिगीज हांच्या बरोबर चर्चा करतले. भारतीय विमान कंपन्यांक आधार दिवपा खातीर केंद्रीय मंत्रीमंडळान 10,000 कोटी रुपयांच्या एटीएफ दर स्थिरीकरण नितीक मान्यताय दिल्या. केंद्रीय घर मंत्री अमित शहा त्रिपुराच्या 2 दिसांच्या भोंवडेर आज सांजे वेळार अगरतलाक पावतले. भारतीय हवामान खात्यान आज केरळा आणि माहेन दाट तुटंगराचो ऑरेंज अलर्ट जारी केला. पहिली संसारीक योगासन खेळ चॅम्पियनशीप आज गुजरातातल्या अहमदाबाद शारांत सुरू जातली. सेफ महिला चॅम्पियनशिपांत काल भारतान भूतानाचेर जैत जोडून फायनलीन पावल घाला. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीन व्हेनेझुएलाच्यो कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिगीज हांच्या बरोबर चर्चा करतले. रॉड्रिगीज भारताच्या 5 दिसांच्या भोंवडेर काल नवी दिल्लीन पावल्यो. तांच्या बरोबर आयिल्ल्या शिष्टमंडळान परराष्ट्र वेव्हार, अर्थशास्त्र आणि वित्त, विज्ञान आणि तंत्रज्ञान, दळणवळण आणि माहिती तशेंच येरादारी मंत्र्यांचो आसपाव आसा. रॉड्रिगीज हांणी हाजे आदी 2015 वर्सा परराष्ट्र मंत्री म्हणून आनी 2019, 2023, 2024 आनी 2025 वर्सा उपराष्ट्राध्यक्ष म्हणून भारताक भेट दिल्ली. व्हेनेझुएलाचे शिष्टमंडळ भारताचे उर्जा, वखदां आनी मोटारींच्या क्षेत्रांकडे संबंधित आशिल्ल्या जायत्या आस्थापनांक भेट दितले. भारताची तांत्रिक आनी उद्देगीक क्षमता समजून घेवप आनी सहकार्याचे नवे मार्ग सोदून काढप हो हाजो हेतू आसा. केंद्रीय मंत्रीमंडळान भारतीय विमान कंपन्यांक तांच्या देशांतर्गत आनी आंतरराष्ट्रीय उड्डाणा खातीर एटीएफ दर स्थिर दवरपाक मदत करपा खातीर तेल विपणन कंपन्यांक 10,000 कोटी रुपयांच्या एका वेळच्या अर्थसंकल्पीय मदतीक मंजुरी दिली. अस्तंत आशियांतल्या संकश्टाक लागून इंधनाच्या दरान सध्या सुरू आशिल्ल्या चढ उतारांच्या परिस्थितीन विमान कंपन्या खातीर स्थिर एटीएफ दर सुनिश्चित करपाच्या उद्देशान कंपनीक हो आधार दितले. काल नवी दिल्लीन प्रसार माध्यमांक माहिती दितना माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांनी सांगले.
3: आज माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी की अध्यक्षता में कैबिनेट में बहुत बड़े महत्वपूर्ण फैसले लिए गए हैं, जिसमें आज की जो वेस्ट एशिया क्राइसिस के कारण एटीएफ एविएशन टर्बाइन फ्यूल उसका जो प्राइस बढ़ा है और उसका जो इम्पैक्ट आ रहा है एविएशन सेक्टर पे, उसको मिटिगेट करने के लिए 10,000 करोड़ रुपीज का एक एटीएफ प्राइस स्टेबिलाईजेशन फंड क्रिएट किया गया.
2: तशेंच दिल्ली एनसीआर वाठारांतले पोरणे ट्रक आनी बशी बदलपा खातीर राष्ट्रीय राजधानी क्षेत्र नियोजन मंडळाक आधार दिवपी येवजणेकूय मंजुरी दिल्या. आर्थिक विशयांचे कॅबिनेट समितीन ओडिसांतल्या रामेश्वर ते पारादीप मेरेनच्या 163 किलोमीटर परस चड लांबायेच्या नव्या दर्यादेगेवेल्या महामार्गाच्या बांदकामाकूय मंजुरी दिल्या. आर्थिक विशयांचे कॅबिनेट समितीन बिहार वाठारांतल्या NH31 आनी NH231 खगरिया पुनरिया विभागाचे 4 पदरी रस्त्यान रुपांतर करपाकूय मंजुरी दिल्या, जाका 3,936 कोटी रुपया परस चड स्पेस येतलो. केंद्रीय घर मंत्री अमित शहा त्रिपुराच्या 2 दिसांच्या भोंवडेर आज सांज वेळा अगरतलाक पावतले. तांचे भेटी आदी सुरक्षा यंत्रणांनी काल सर्किट हाऊस ते शाल बागान मेरेन ट्रायल रन घेतली. शुक्रारा कांय रस्त्यांचेर येरादारीचे निर्बंध घालूंक शकतात अशें पुलिसांनी सांगले. आपल्या भेटी वेळार शहा पुष्पबंता पॅलेस हॉटेलाच्या बुनयादी फातर घालपाच्या सुवाळ्याक हाजीर रावतले. लंकामुरांतल्या शीम सुरक्षा दळाच्या शिमेवेल्या चौकीक भेट दितले आनी राज्य तशेंच केंद्रीय सुरक्षा अधिकाऱ्यांबरोबर एका उंचेल्या पावण्यावेली बसका घेतले. शाह यांच्या भेटी संदर्भात राज्य सरकारान एका उच्च

0: आपल्या पावण्यार प्रशासकीय सुरक्षा बसकेचे आयोजन केला. भारताची फुडाराची मॉबिलिटी इकोसिस्टम एकाच तंत्रगिन्यानाचेर आदारून आसची ना अशें पेट्रोलियम आनी सैमीक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी हांणी सांगले. पुरी हांणी म्हळें हे वेवस्थेन भारताच्या वास्तवतेक अनुकूल जातले अशा पद्दतीन ईव्ही जैव इंधन हायड्रोजन आनी नवीकरणीय उर्जेचो आसपाव आसतलो. नवी दिल्लीन हिरो मोटोकॉर्पच्या पहिल्या फ्लेक्स फ्युअल मोटरसायकलच्या लॉन्च वेळार ते उलयताले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी वेल्यान आयकतात.
1: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: राज्यात बेकायदेशीर रितीन रावपी बांगलादेशी नागरिकांचेर गुजरात पुलिसांनी खर कारवाई सुरू केल्या. ऑपरेशन डेल्टा हंट खाला गुजरातात बेकायदेशीर रितीन रावपी 365 बांगलादेशी नागरिकांक अटक केल्या जाल्यार सध्या 782 परस चड दुबावित व्यक्तींविशी चौकशी सुरू आसा. महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हांणी या महिन्याच्या 18 तारखेक जावपा आशिल्ल्या महाराष्ट्र विधान परिषद वेंचणुके खातीर महायुतीच्या 17 अधिकृत उमेदवारांची वळेरी जाहीर केल्या. मुंबईत जाल्ल्या एका जोड पत्रकार परिषदेत उलयतना भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस एनसीपी या आघाडीचे सगळे 17 उमेदवार वेंचून येतले असो विश्वास चव्हाण हांणी उक्तायलो. मुखेलमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुखेलमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुडारी सुनेत्रा पवार हांच्या मदीं झाल्या चर्चे उपरांत सुवातो वाटपाचो निर्णय निमाणो केलो असे चव्हाण हांणी सांगले. केंद्रीय वाणिज्य आणि उद्देग मंत्री पियुष गोयल हांणी काल नवी दिल्लीत राष्ट्रीय व्यापारी कल्याण मंडळाचे अध्यक्ष सुनील सिंघी हांची भेट घेतली. व्यापाऱ्यांचे हित आणि घटमूट करप, डिजिटल संधी वाढवप, ईज ऑफ डुईंग बिझनेस चो वेग वाढप या विषयांचेर सविस्तर चर्चा झाली असे गोयल हांणी सोशल मीडिया पोस्टांत सांगले. भारतीय हवामान खात्यान केरळान माहेंत आज घोग्यांनी पावसाचो ऑरेंज अलर्ट दिला. तसेच उत्तराखंड, ईशान्य भारताचे काय भाग, अस्तंत बंगाल, कर्नाटका, कोकण, गोय, तामिळनाडू, पुडुचेरी, करायकल, अंदमान निकोबार जुवे आणि लक्षद्वीपांत उटंगाराच्या पावसाची शक्यता आसा. उदेंत राजस्थान, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख, गिलगित, बाल्तिस्तान, मुझफ्फराबाद हांगा आज कऱ्यांच्या पावसासयत घडघड मारपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. मजगती दिल्ली, चंदीगड, हरियाणा, पंजाब, मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटका, तेलंगणा आणि विदर्भात घडघड मारपाची शक्यताय आसा. पहिली संसारीक योगासन खेळ चॅम्पियनशीप आज गुजरातच्या अहमदाबाद शहरांत सुरू जातली. 5 दिसांच्या या सर्तीन अमेरिका, जपान, नेदरलँड्स, ओमान, मॉरिशस, युगांडा, झांबिया, श्रीलंका, नेपाळ आणि केनिया सहित 70 मायज देशांतले 500 मायज खेळगडे वाटो घेतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सांजवेळा सुमार 6:40 व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वरवी या कार्यावळीत वाटो घेतले. उपांत्य फेरयेन भूतानाक 1-8-0 असे हरवून भारतान सॅफ महिला चॅम्पियनशिपांच्या फायनलीन पाऊल घाला. काल गोयातल्या मडगाव शहरात भारतीय बायलांचो फुटबॉल पंगड 6 वर्सां उपरांत सॅफ चॅम्पियनशिपाच्या फायनलीन पावलो. 5 फावटी जैतिवंत जाल्लो भारत शेनवारा सांजवेळा 6:30 फायनलीन डिफेंडिंग चॅम्पियन बांगलादेशा आड खेळटलो. प्रसार भारतीचो डिजिटल स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म वेव्स ओटीटीन नोव्हेंबर 2024 सुरू झाले उपरांत 2 वर्सां भितर 1 कोटी नोंदणीकृत वापरकर्त्यांचो इतिहासिक टप्पो ओलांडलो. हे यश भारताच्या सार्वजनिक डिजिटल मीडिया परिसंस्थेच्या विकासांतलो एक महत्वाचो पावणो आसा आणि भारत तसेच जगभरातल्या प्रेक्षकांक विश्वासार्ह, सर्वसमावेशक आणि वैविध्यपूर्ण आशय दिवपी स्वदेशी डिजिटल प्लॅटफॉर्माचा वाटो स्वीकार दाखयता. आज या प्लॅटफॉर्माचेर 24,000 परस चड सामुग्री शीर्षकां, 15,000 वरां मायज चड कार्यावळी, 140 लायव्ह टीव्ही चॅनल्स आणि 200 मायज रेडिओ सेवा आसा. आकाशवाणी पणजी केंद्रावरवी माकिनीज पालेसीच्या सभागरात 5 जुनाक सांजवेळा 4:30 सूर संगम ही संगीत आणि पारंपरिक नाचाची कार्यावळ आयोजित केल्या. या कार्यावळीत हिंदुस्थानी शास्त्रीय गायक डॉ प्रवीण गावकर आपली कला

सादर करतले. माशेलच्या छत्रपती कला आणि सांस्कृतिक मंडळावरवी फुगडी सादर जातली. राया साश्ट हांगाच्या एद्रियान सिक्वेरा आणि सांगात्यांची कातारांची कार्यावळ जातली. रसिकांनी कार्यावळीचा आनंद घेवचो असे आकाशवाणीन कळीत केला. निमाणे परतून एक फावट काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीन व्हॅनेझुएलाच्यो कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉद्रिगीज हांच्या बरोबर चर्चा करतले. केंद्रीय घरमंत्री अमित शाह त्रिपुराच्या 2 दिसांच्या भोंवडेर आज सांजवेळा अगरतालांत पावतले. भारतीय हवामान खात्यान आज केरला आणि माहेन दाट उटंगरांचो ऑरेंज अलर्ट जारी केला. सॅफ महिला चॅम्पियनशिपांत काल भारतान भूतानाचेर जैत सोडून फायनलीन पावल घाला. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो आसतल्यो आज सांजवेळा 6:30.

तुमची सान जानिकय मोगाचे करपा खातीर एफएम रेनबो घेवन येता तुमचे खातीर हॅलो गोंयकारा 1 फेब्रुवारी 2026 सावन सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. तुमच्या लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात. आमचो नंबर असा 8380071054. नातर फोन करून तुमच्यांनी तुमची मेसेज पावो येता. आमचो नंबर 2421285 आनीक 2224457. हॅलो गोंयकारा. दर

0: ऐकतारा एफएम रेनबोंत सांजवेळा 8 वरांचे कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. हॅलो गोयकारा,
1: हॅलो गोयकारा,
2: दोनशे 33° एक मिनिट म्हणजे 1287 किलोहर्ट्झचे आकाशवाणी पणजी केंद्राचे हे महादेव चॅनल ऐकूया मुख्य खबरो.

नमस्कार, यो असाका मुखेल खबरो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीन वेनेझुएलाचो कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष देलसी रोद्रिगीज हांच्या बरोबर चर्चा करतले। भारतीय विमान कंपन्यांक आधार दिवपा खातीर केंद्रीय मंत्रिमंडळान 10,000 कोटी रुपयांच्या एटीएफ दर स्थिरीकरण नितीक मान्यताय दिल्या। केंद्रीय घर मंत्री अमित शाह त्रिपुराच्या 2 दिसांच्या भोंवडेर आज सांजवेळा अगरतलांत पावतले। आदी जाहीर केल्ल्या वेळापत्रका प्रमाणूच गोंयभरांतली इश्कोलां 6 जूनाक सुरू जातली अशी माहिती शिक्षण संचालक शैलेश झिंगडे हांणी दिली। पावसाक कळाव जालो तरी इश्कोलां बेगीन बंद करपाक मान्यताय दिवपाचो पर्याय शिक्षण खात्याकडे आसा आनी गरज पडल्यार योग्य तो निर्णय घेतले अशें तांणी सांगले। मंगेशी देवळाक भेट दिवपी भाविक आनी पर्यटकां खातीर बऱ्यो सुविधा उपलब्ध करून दिवपाक सरकार बांदील आसा। देवळा वाठारांत येवपी पर्यटकांक जावपी त्रासाची दखल घेवन गरजेच्यो सोयी सुविधा बेगीन उपलब्ध करून दितले अशें आश्वासन पर्यटन मंत्री रोहन खंवटे हांणी दिले। भारतीय हवामान खात्यान गोंया खातीर 3 ते 7 जून ह्या काळा खातीर येलो अलर्ट जारी केला। कांय वाठारांनी उटंगराचो पावस पडपाची शक्यताय आसा, देखून लोकांनी सतर्क रावपाचो उलो हवामान खात्यान मारला। सॅफ महिला चॅम्पियनशिपान काल गोयातल्या मडगाव शारांत जाल्ल्या खेळांत भारतान भूतानाचे जैत सोडून फायनलीन पाऊल घाले। प्रसार भारतीचो डिजिटल स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म वेव्स ओटीटी नोव्हेंबर 2024 सुरू झाले उपरांत 2 वर्सां भितर 1 कोटी नोंदणीकृत वापरकर्त्यांचो इतिहासिक टप्पो ओलांडलो। आकाशवाणी पणजी केंद्रावरवी माकिनीज पालिसेच्या सभाघरांत फाल्यां सांजवेळा 4:30 वरांचेर सूरसंगम ही संगीत आनी पारंपारीक नृत्याची कार्यावळी आयोजीत केल्या। रसिकांनी कार्यावळीचो आनंद घेवचो अशें आकाशवाणीन कळीत केला। ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो।

आकाशवाणी पणजी केंद्राचे हे महादेव चॅनल ऐकपनो. आता ऐकूया तेरे बिना ह्या फिल्मातले गीत चित्रसंगीत ह्या कार्यावळीत. नुसरत बद्र हांची रचना, संगीत सप्तर्षी यांचे, गीताक आवाज अभिजित हांचा.

विसा उपरांत चित्रसंगीताकार येवकार ऐकुया आंधी या फिल्मातले गीत. गुलजार हांची रचना, गीताक जोड आवाज किशोर कुमार, लता मंगेशकर हांचो.

प्रेम कैदी ह्या फिल्मात गीत मुखार ऐकूया. समीर हांची रचना, आनंद मिलिंद हांचे संगीत, गीताक जोड आवाज SP बालसुब्रमण्यम आणि कविता कृष्णमूर्ती हांचो.

साजन या फिल्मातल्या ह्या गीतासा गाताना ऐकपना आयची चित्रसंगीत ही हिंदी फिल्म गीतांची कार्यवळ इथल्यान सोपता.

0: आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यांखातीर खासा कार्यावळ अस्तुरी. अस्तुऱ्यांच्या कला गुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी. अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर अस्तुरी.
1: नमस्कार श्रोतेहो, आकाशवाणी पणजी गीतांचं आकाशवाणी पणजी केंद्राचं हे आहे म्हादय चॅनल. मराठी गीतांच्या कार्यक्रमात आपलं स्वागत.

0: श्रोते हो, प्रियतमा ह्या चित्रपटातील गीत नुकतंच आपण ऐकलं. मराठी गीतांच्या ह्या कार्यक्रमात पुढील भावगीत ऐकूया सुरेश वाडकर यांच्या स्वरात.
1: तुला पाहिले मी अशा सांजवेळी, नभालाही आली नशा पावसाळी.

ऐकलत. मराठी गीतांच्या ह्या कार्यक्रमात पुढे जाताना ऐकूया मिस मॅच ह्या चित्रपटातील गीत सोनू निगम बेला शेंडे यांच्या जोरस्वरात.

रानपाखरांची किलबिल आजवर कधी कळलीच नाही, पण खरं सांगू तू सोबत असताना मी ती कधी ऐकलीच नाही.

कार्यक्रमाच्या शेवटी श्रोते आपण ऐकलं हे भावगीत. कार्यक्रमातून मी आपला निरोप घेते. नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राचं हे आहे माधे चॅनल. दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या आता आम्ही संक्षेपित करत आहोत.

0: मारिया आसीस आणि तोमासिनो कार्दोजो हांच्या आवाजातल्या कातारा सांगतानाची कातारची कार्यावळ इथल्यान सोपता.
1: एक जमाने से कहानी है सुना रही आकाशवाणी, फिर आया एंटरटेनमेंट का रेवोल्यूशन, जब कोने कोने पहुंचा दूरदर्शन. कहानी नहीं बदली, स्टाइल गया है बदल. जो कहानियां हम सुनते आए देखते आए, अब वही वैसी ही कहानी सुनाएगा.
0: आकाशवाणी पणजी केंद्राचे हे महादेव चॅनल ऐकपनो हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात तुमका योकार. ऐकूया पंडित देवीप्रसाद घोषांच्या सुरुत वादनात राग ललत.

0: ऐकपानो निघतेस तुम्ही ऐकले गौतमी हेदे यांच्या आवाजातले गीत. कार्यवळ मुखार वरता असताना घेऊया एक लहान सहज विसव. रोकडीचा मी परतून येता.
1: तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेऊन येता हॅलो डॉक्टर. गोयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमका दितले योग्य सल्ले. दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 MHz FM.

ऐकपॅनो निघतेच मी ऐकले सरस्वती राणे यांच्या गायनात राग मधमध सारंग. आता ऐकूया विदुषी एन राजन यांच्या व्हायोलिन वादनात धून मिश्र खमाज.

0: गांव आणि हाव आयकार गावांतल्यो गजाली गावकऱ्यांकडल्यान.
1: गावामधी खास नाव गाव रे मजो गाव.
0: दर महिन्याच्या पहिल्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर शुभ प्रभात हे कार्यावळीन आकाशवाणी पणजीच्या महादय चॅनलार.
2: गाव आणि हाव.
3: मीटर म्हणजे 1287 किलोहर्ट्झांचेर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचे महादय चॅनल. ऐकपानो 1:07 झाली असा वेजला काना वळा या कार्यवळीचो. कार्यवळीन पहिल्या सुवातीर ऐकूंक दिता सोनिया आणि पीटर हांच्या वजान पीटर सोजा हांचे कातार. ऐकूया नॉर्मन हांणी संगीतबद्ध केले.

आयकपानो निकतेच मेकळे मुकेश घाटवळ हांच्या आवाजातले कातार कार्यावळीन मुखावयल्या सुवातेर आयकूंक दिता प्रिन्स जेकब क्लाउड डिसोजा आनी सांगात्यांचे गीत विल्फी हांचे हे कातार रचना.

0: ऐकपानो हेमा सरदेसाय हांच्या आवाजातल्या या गीता संगता गायची काना ओळा ही खऱ्यावळीतल्यान सोपता. आता बरोबर 1:30 ऐकूया मराठीतल्यान खबरो ज्या आम्ही मुंबई केंद्रावेल्यान सहक्षेपित करता.
1: आकाशवाणी मुंबई. राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिक्स यांच्यात द्विपक्षीय चर्चा. डोनाल्ड ट्रम्प यांना इराणमध्ये पुढली लष्करी कारवाई करण्यापासून रोखण्यासाठी अमेरिकेच्या संसदेत ठराव मंजूर. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्य म्हणून ऑस्ट्रिया, किर्गिस्तान, पोर्टुगल, त्रिनिदाद, टोबॅगो आणि झिम्बाब्वे या देशांची निवड. मोसमी पावसाचं केरळात आगमन. पहिली जागतिक योगासन क्रीडा स्पर्धा 2026 आजपासून अहमदाबाद इथं सुरू होणार. आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज नेहलानी यांचं मुंबईत निधन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिक्स यांच्यात आज नवी दिल्ली इथं बैठक सुरू आहे. ऊर्जा सुरक्षा, व्यापार आणि गुंतवणूक, औषध निर्माण, आरोग्यसेवा, नवीकरणीय ऊर्जा आदी क्षेत्रातल्या सहकार्याविषयी या बैठकीत दोन्ही नेते चर्चा करतील. त्याआधी डेल्सी रॉड्रिक्स यांनी परराष्ट्र त्यांच्या भारत भेटीमुळे दोन्ही देशातले संबंध अधिक बळकट होतील अशी आशा जयशंकर यांनी व्यक्त केली. डेल्सी रॉड्रिक्स यांचं 5 दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी काल नवी दिल्ली इथं आगमन झालं. त्यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळात व्हेनेझुएलाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री, अर्थमंत्री, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री यांचा समावेश आहे. व्हेनेझुएलाचं शिष्टमंडळ ऊर्जा, औषध निर्माण आणि वाहन क्षेत्राशी संबंधित आस्थापनांना भेट देणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी सांगितलं. भारत आणि व्हेनेझुएला हे ऊर्जा क्षेत्रातले महत्वाचे भागीदार असून भारतातल्या सार्वजनिक क्षेत्रानं व्हेनेझुएलाच्या ऊर्जा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. या भेटीमुळे हे संबंध आणखी दृढ होतील अशी अपेक्षा आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इराणमध्ये पुढली लष्करी कारवाई करण्यापासून रोखण्यासाठी अमेरिकेच्या संसदेनं एक ठराव मंजूर केलाय. 4 रिपब्लिकन सदस्यांनी डेमोक्रेट्सना साथ दिल्यानंतर 215-208 मतांनी हा ठराव मंजूर झाला. इस्रायल आणि अमेरिकेनं गेल्या फेब्रुवारीपासून इराणमध्ये छेडलेल्या युद्धावरून अमेरिकन संसदेत नाराजी उमटत असून ट्रम्प यांच्या युद्धखोरीवर नियंत्रण मिळवण्याचा अमेरिकन संसदेचा हा चौथा प्रयत्न आहे. मात्र रिपब्लिकन पक्षाच्या नियंत्रणाखाली असलेल्या अमेरिकन प्रतिनिधीगृहात अद्याप त्याला मंजुरी मिळाली नाही. इस्रायल आणि लेबनॉन यांच्यात परस्परांबरोबरचा शस्त्रसंधी आणखी वाढवण्यावर तसंच लेबनॉनमध्ये प्रायोगिक तत्वावर अनेक सुरक्षा क्षेत्र निर्माण करण्यावर सहमती झाली. हिजबुल्लाच्या दहशतवाद्यांना या क्षेत्रात प्रवेश करायला बंदी असेल. या सुरक्षा क्षेत्रांचा संपूर्ण ताबा लेबनीज सैन्यानं घ्यावा अशी तरतूद या करारात करण्यात आली असून या उपायांमुळे सर्वसमावेशक शांतता आणि सुरक्षा कराराच्या दिशेनं प्रगती शक्य होईल अशी अपेक्षा आहे. दरम्यान हिजबुल्ला गटानं गोळीबार पूर्णपणे थांबवल्यावर आणि लिटानी नदीच्या दक्षिणेकडच्या भागातून माघार घेतल्यावरच हा शस्त्रसंधी लागू होईल असं अमेरिकेच्या मध्यस्थीनं पार पडलेल्या चर्चेच्या चौथ्या फेरीनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात म्हटलंय. संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेनं ऑस्ट्रिया, किर्गिस्तान, पोर्टुगल, त्रिनिदाद, टोबॅको तसंच झिम्बाब्वे या 5 देशांची संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्य म्हणून 2 वर्षांच्या कार्यकाळासाठी निवड केली. हे देश 1 जानेवारी 2027 रोजी आपला कार्यभार स्वीकारतील आणि 31 डिसेंबर 2028 पर्यंत कार्यरत राहतील. नव्यानं निवड झालेले देश डेन्मार्क, ग्रीस, पाकिस्तान, पनामा आणि सोमालिया या अस्थायी सदस्य देशांची जागा घेतील. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचं अस्थायी सदस्यत्व मिळवण्यासाठी उमेदवार देशाला संयुक्त राष्ट्र सर्वसाधारण सभेत उपस्थित आणि मतदान करणाऱ्या सदस्य देशांपैकी 2/3 सदस्यांचा पाठिंबा मिळवणं आवश्यक आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत 15 सदस्य आहेत. ब्रिटन, चीन, फ्रान्स, रशिया आणि अमेरिका हे स्थायी सदस्य आहेत तर 10 अस्थायी सदस्य वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशांमधून निवडले जातात. यापैकी 5 सदस्यांची दरवर्षी नव्यानं निवड होते. ब्रिक्स सांस्कृतिक कार्यगटाच्या दुसऱ्या बैठकीचं आयोजन उत्तर प्रदेशात वाराणसी इथं करण्यात आलंय. आज आणि उद्या होणाऱ्या या बैठकीत चीन, ब्राझील, इजिप्त, इथिओपिया आणि इंडोनेशियासह 11 देशांचे प्रतिनिधी सहभागी होतील. या बैठकीत वरिष्ठ मुत्सद्दी धोरणकर्ते आणि सांस्कृतिक क्षेत्रातले तज्ज्ञ चर्चा करतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज मेघालयात शिलाँग इथं ईशान्येकडच्या राज्यांची 73वी परिषद सुरू झाली. या परिषदेत ईशान्येकडच्या राज्यांमधल्या विकासाबाबतच्या विविध मुद्द्यांवर चर्चा होईल. पायाभूत सुविधा विकास, शेती, बगीचे, क्रीडा, पर्यटन, गुंतवणूक, संपर्क साधनांचा विकास, हस्तशिल्प यासारख्या विविध क्षेत्रांचा यात समावेश आहे. या परिषदेत ईशान्य भारत विकास व्हिजन 2047 बाबतही चर्चा होणार आहे. या परिषदेत ईशान्येकडच्या 7 राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री तसंच केंद्र आणि राज्य सरकारांचे अधिकारी. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नैऋत्य मोसमी पावसाचं आज केरळमध्ये आगमन झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली. नैऋत्य मोसमी पावसानं आज नैऋत्य आणि आग्नेय अरबी समुद्राच्या उर्वरित भागात, पश्चिम मध्य आणि पूर्व मध्य अरबी समुद्राच्या काही भागात, संपूर्ण लक्षद्वीप बेटं, केरळ आणि माहे, कर्नाटक आणि तामिळनाडूच्या काही भागांमध्ये, कोमोरीन परिसराच्या उर्वरित भागांमध्ये, आग्नेय बंगालच्या उपसागरात आणि नैऋत्य, पश्चिम मध्य, पूर्व मध्य आणि ईशान्य बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात आगेकूच केले. यापूर्वी हवामान विभागानं 26 मे रोजी केरळमध्ये मोसमी पावसाची सुरुवात होईल असा अंदाज वर्तवला होता. वातावरणातल्या एल निनोच्या प्रभावामुळे यंदा आशिया खंडातल्या देशांमध्ये उष्ण आणि कोरडं तापमान आणि कमी पावसाचा अंदाज असून यामुळे पेरणीचं क्षेत्र घटण्याची शक्यता कृषीतज्ञांनी वर्तवली. भारतातला वायव्य प्रांत, ऑस्ट्रेलियाचा गहू पट्टा, थायलंडचा तांदूळ पट्टा ते इंडोनेशियातल्या पाम शेतीवर याचा परिणाम होईल असा अंदाज आहे. पहिली जागतिक योगासन क्रीडा स्पर्धा 2026 आज गुजरातमध्ये अहमदाबाद इथं सुरू होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या उद्घाटनाच्या कार्यक्रमात दूरस्थ पद्धतीनं सहभागी होतील. या स्पर्धा योगासनांच्या जागतिक क्रीडा वाटचालीतला एक महत्वाचा टप्पा असल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी म्हटलंय. स्पर्धेचे आयोजक आणि स्पर्धकांना त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशातून शुभेच्छा दिली आहेत. येत्या 8 जून पर्यंत या स्पर्धा चालणार असून आशिया, युरोप, अमेरिका, आफ्रिका आणि ओशियानियामधल्या सुमारे 70 ते 75 देशातले 500 पेक्षा जास्त खेळाडू

सहभागी होत आहेत. भारतात बंदी असलेल्या बर्मीज सुपारीच्या सीमापार तस्करीचं जाळं उद्ध्वस्त करण्यासाठी ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं आज ईशान्य भारतात मिझोराममध्ये चंफाई या म्यामा सीमेवरच्या शहरात मोठी शोध मोहीम राबवली. तस्करीच्या जाळ्यात सहभागी असलेल्या स्थानिक संशयित व्यक्तींच्या निवासस्थानांवर ईडीनं छापे टाकले. या व्यक्तींनी टीयू नदीमार्गे म्यामामधून बेकायदेशीरपणे बर्मीज सुपारीची तस्करी केली, स्थानिक गोदामांमध्ये ती साठवली आणि बनावट ई वे बिलं आणि खोट्या कागदपत्रांचा वापर करून ती कायदेशीर स्थानिक खरेदी असल्याचं भासवलं असा ईडीचा आरोप आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांचं आज मुंबईत निधन झालं. ते 76 वर्षांचे होते. हथखडी या पहिल्या चित्रपटानंतर त्यांनी 21 हिंदी चित्रपट बनवले. 2015 ते 2017 या काळात ते सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष होते. तसंच त्यापूर्वी 29 वर्ष असोसिएशन ऑफ पिक्चर्स अँड टीव्ही प्रोग्राम प्रोड्युसर्स या संघटनेचे ते अध्यक्ष होते. 2014 सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ त्यांनी हर हर मोदी घर घर मोदी ही यूट्यूब चित्रफीत बनवली होती. बिहारमध्ये मुझफ्फरपूर इथं ब्रह्मपुरा परिसरातल्या एका खासगी रुग्णालयात काल रात्री लागलेल्या आगीत 3 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. जखमींची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारांसाठी इतर रुग्णालयांमध्ये हलवण्यात आल्याचं स्थानिक प्रशासनानं सांगितलं. रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिक्स यांच्यात द्विपक्षीय चर्चा. डोनाल्ड ट्रम्प यांना इराणमध्ये पुढली लष्करी कारवाई करण्यापासून रोखण्यासाठी अमेरिकेच्या संसदेत ठराव मंजूर. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्य म्हणून ऑस्ट्रिया, किर्गिस्तान, पोर्टुगल, त्रिनिदाद टोबॅगो आणि झिम्बाब्वे या देशांची निवड. मोसमी पावसाचं केरळात आगमन. पहिली जागतिक योगासन क्रीडा स्पर्धा 2026 आजपासून अहमदाबाद इथं सुरू होणार. आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांचं मुंबईत निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: तुमची सांज आनिकय मोगाची करपा खातीर एफएम रेनबो घेवन येता तुमचे खातीर हॅलो गोंयकारा 1 फेब्रुवारी 2026 सावन सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. तुमच्या लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात. आमचो नंबर असा 8380071054. नातर फोन करून तुमच्यांनी तुमची मेसेज पावो येता. आमचो नंबर 2421285 आनीक 2224457. हॅलो गोंयकारा. दर आयतारा एफएम रेनबोंत सांजवेळा 8 वरांची कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. हॅलो गोंयकारा. हॅलो गोंयकारा.
1: दोनशे 30° 1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचे महादेव चॅनल. आयकपान हो 1 वर जावन 42 मिनटां जाले. वेळ जाला आसा सदाफुली या कार्यावळीचो. कार्यावळीक सुरवात करच्या पहिली आयकुप्यां खातीर एक कळवणी. आकाशवाणीच्या 90व्या वर्धापन दिना निमतान आकाशवाणी पणजी केंद्रा वतीन सुरसंगम ह्या खाशेल्या संस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन केला. हो कार्यक्रम शुक्रारा 5 जूनाक सांजेच्या 4:30 पणजेच्या ईएसजी संकुलातल्या मॅकनीस पॅलस सभागृहात जातलो. या कार्यक्रमात वेगवेगळ्या कला प्रकारांचे सादरीकरण जातले, जातून हिंदुस्थानी शास्त्रीय गायन डॉ प्रवीण गावकर सादर करतले. तसेच माशेलच्या छत्रपती कला आणि सांस्कृतिक मंडळावतीन पारंपरिक फुगडी नृत्य

नृत्य सादर जातली. हाचे भायर राय साश्टी हांगसरल्या एड्रियन सिक्वेरा आनी तांचे संगाती प्रस्तुत करतले कातारांची कार्यावळ. आयकप्यांनी मुजरत उपस्थित रावून या संगीत मैफिलीचो आनंद घेवचो. इतल्यान ही कळवणी सोपली. सदाफुली या कार्यावळीक सुरवात करता आसतना आयकूंक दिता राजेश मडगांवकर आनी तृप्ती काकोडकर हांच्या वजनांत रॉक हांणी संगीतबद्ध केल्ले नारायण खोर्जुवेकर हांचे गीत.

ऐकपानूस निकतेच तुम्हाला आशा भोसले हांच्या स्वरान दोतोर मनोहर राय सरदेसाय हांची गीतरचना. संगीत आशिले अशोक पत्की हांचे. कार्यावळीन मुखावेल्या सुवातेर ऐकूंक दिता निलम पालेकर हांचो आवाज. दोतोर भिकाजी घाणेकर हांची गीतरचना आणि संगीत पुरुषोत्तम पै आणि आनंद सातोसकर हांचे.

233 म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर तुमी आयकतात आकाशवाणी पणजी केंद्राचे म्हादय चॅनल. आयकपानो 2:30 जाल्ली आसा. हिंदी फिल्मी गितांच्या कार्यावळीन तुमकां येवकार. आयकपानो कार्यावळीक सुरवात करच्या पयली आयकुप्यां खातीर एक कळोवणी. आकाशवाणीच्या 90व्या वर्धापन दिना निमतान आकाशवाणी पणजी केंद्रा वतीन सूर संगम ह्या खाशेल्या संस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन केला. हो कार्यक्रम शुक्रारा 5 जूनाक सांजेच्या 4:30 पणजेच्या ईएसजी संकुलातल्या मेकनिस पॅलस सभागरांत जातलो. ह्या कार्यक्रमात वेगवेगळ्या कला प्रकारांचे सादरीकरण जातले, जातून हिंदुस्थानी शास्त्रीय गायन डॉ प्रवीण गावकर सादर करतले. तशेंच माशेलच्या छत्रपती कला आनी संस्कृतीक मंडळा वतीन पारंपारीक फुगडी नृत्य सादर जातली. हाचे भायर राय साश्टी हांगसरल्या एड्रियन सिक्वेरा आनी तांची संगती प्रस्तुत करतले कातारांची कार्यावळ. आयकुप्यांनी मुजरत उपस्थित रावून ह्या संगीत मैफिलीचो आनंद घेवचो अशी आयकुप्यां खातीर कळोवणी. आयकपानो हिंदी फिल्मी गितांच्या कार्यावळीन पहिल्या सुवातेर आयकुया सिलसिले. ह्या फिल्मातल्यान साधना सरगम आनी कुणाल गांजावाला हांच्या आवाजांत हिमेश रेशमिया हांणी संगीतबद्ध केली समीर हांची गीतरचना.

ऐकपॅनो निघतेच मेहकले वो लम्हे ह्या फिल्मातल्यान श्रेया घोषाल हांच्या वजन शकील आझमी हांची गीत रचना. कार्यवाहीन मुखावयल्या सुवातेर आयकूंक दिता लव आजकल ह्या फिल्मातल्यान राहत फते अली खान हांच्या वजतले गीत. गीत रचना इर्शाद कामील हांची आनी संगीत प्रितम हांचें.

0: पण तुम्ही ऐकताली साथिया या फिल्मातल्या साधना सरगम आणि मुर्तुजा कादीर ह्यांच्या आवाजातले गीत, ए आर रेहमान ह्यांचे संगीत आणि गुलजार ह्यांची गीतरचना आशिली. कार्यवाहीन निमण्या सुरतीर ऐकूंक दिता अलका याग्निक आणि सोनू निगम ह्यांच्या आवाजांत लकी या फिल्मातल्यान समीर ह्यांची गीतरचना ऐकूया. अदनान सामी ह्यांचे संगीत आशिल्ले गीत.
1: ता ता तगिन दिन दिन तगिन तक दिन तगिन दिन दिन तगिन ता ता.

नमस्कार, हाँ स्नेहा गांवस युवा सात काय मुखेल खबरो। एक पेड माके नाम ह्या खासा उपक्रमा खाला गोय सरकार 5 जून ते 5 सप्टेंबर मेरेन 5वें गोय नितळ गोय ही खासा मोहीम चालीक लावपाचे आसा। हे मोहिमे खाला राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग तशेंच हेर

कडे शिकोवपी मनीस न्हय, अज्ञानाचो काळोख पयस करपी आनी विद्यार्थ्यांक गिन्यानाचो उजवड दाखोवपी होच गुरू. ही कल्पना भगवद्गीतेंत दाखयल्या, जंय भगवान श्री कृष्ण स्वता अर्जुनाक कुरुक्षेत्राच्या झुजाच्या मैदानाचेर मार्गदर्शन करण्या खातीर गुरू जाता. अध्याय 4 श्लोक 34 त बरयला, तद्विद्दी प्रणिपतेन परिप्रश्नेन सेवाया उपादेक शांती ते ज्ञान ज्ञानीनस तत्व दर्शिन. अर्थ सामको स्पश्ट. जेन्ना आमी आदरान शिक्षकांकडे वतात, प्रामाणीक प्रश्न विचारतात आनी भक्तीत शिकतात, तेन्ना बुद्वंत शिक्षक आमचे खरे गिन्यान दितलो. ह्या श्लोकात शिक्षक आनी विद्यार्थी ह्यांचे मदले खाशेल्ले बंधन, आदर, नम्रताय आनी शिकपाची उमेद हांचेर बांदिल्लो बंधन दाखयला. गुरुर ब्रह्म, गुरुर विष्णू, गुरुर देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म, तस्मय श्री गुरुवे नमः. 5 सप्टेंबर डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन हांचो जन्मदीस म्हणून साजरो करतात. जीवनात आवय बापायचो जागो कोणूच घेवं शकना. आमकां ह्या जगात हाडपाचे श्रेय तेचे कडेन आशिल्ल्यान. जशें पणती जळोवपाक वात जाय, नक्षत्र पळोवपाक रात जाय, तशेंच बरे संस्कार शिक्षण मेळपाक शिक्षक जाय. शिक्षण म्हणजे व्हडलें वरदान. निरक्षराक साक्षर करचे शिक्षकान. आदल्या काळात बेताची वडी खाल्ल्या बगर शिक्षण पुराय जायनासले. छडी लागे छम छम विद्या येई गम गम हे गीत अजूनय माझ्या कानान घुमता. आदी मास्तरान मारले म्हणून घरा येऊन कोण सांगनासले, तर उलट बापूय शाळेत वचून मास्तकाक सांगतालो, शिकना जाल्यार बरोच मार घाल. गुरू विना गिन्यान ना आनी गिन्याना विना जगात सम्मान ना. जशे कुंभार मडकी करताना भितर साकून मोगान आधार दिता आनी भायल्यान चपटी मारून आकार दिता, तशेंच शिक्षक गरज पडल्यार भुरग्यांक समजावन मोगान जिवनांत मुखार वचपाक मार्गदर्शन करता. म्हाका याद आसा, शाळेंत आसतना एक दिसा खातीर शिक्षक दिसा निमतान आमकां शिक्षक जावन शिकोवपाक संदी मेळटाली. तेन्ना म्हाका स्वताचो अभिमान दिसतालो. त्या दिसा आमी प्रत्येक टिचराक फूल दिवन तेचे पांय पडून आशिर्वाद घेताली. शाळेचे शिक्षण पूर्ण जाल्या उपरांत शाळा सोडून वताना टिचराक निमाणे भेट दिताना दोळे भरून येताले. शाळेत केल्ली मजा ते खीण केन्नाच विसरण शक्य ना. शिक्षक आमकां योग्य मार्ग दाखवून योग्य दिशेकडे वाटचाल करपाक प्रेरीत करता. शिक्षकाचो खरो अर्थ म्हणजे शी म्हणजे शिलवान, श म्हणजे क्षमाशील आनी क म्हणजे कर्तव्य दक्षक. 1962 डॉ राधाकृष्णन भारताचो अध्यक्ष झालो तेन्ना ताचो वाढदीस मनोवपाची कल्पना घेवन त्याचे कांय विद्यार्थी आनी इश्ट ताचेकडे गेले. ताका आनी ताच्या वावराक मान दिवपाची तांची इच्छा आशिल्ली. पूण डॉ राधाकृष्णन आपल्या सच्च्या नम्रतेन तांकां सांगलें, म्हजो वाढदीस मनयचे पेक्षा 5 सप्टेंबर शिक्षक दीस म्हणून मनयल्यार म्हाका व्हड अभिमान जातलो. 1962 दर वर्सा 5 सप्टेंबर हो दीस भारतात शिक्षक दीस म्हणून मनयतात. देशभरातले विद्यार्थी आपलो आदर उपकार मानतात असो दीस. शिक्षणात कसो बदल जाला हाचेर विचार करपाचो हो एक बरो खीण. भारतात हजारांनी वर्सां फाटीं वचून शिक्षणाची खूब पोरणी परंपरा आसा आनी तातूंतलो एक पोरणो शिकपाचो प्रकार म्हळ्यार गुरुकूल पद्दत. एका गुरुकुलांत गुरू आनी शिष्य एकाच छप्परा खाला एकठांय रावताले. गुरुकुलांतले जिवीत सादे आनी शिस्तबद्द आशिल्ले. विद्यार्थ्यांनी फक्त वाचन, बरोवप, गणित शिकले ना. मूल्य, चरित्र, प्रामाणीकपण, धैर्य आनी दुसऱ्यांचो आदर हांचे विशयी शिकतात. गुरू हो शिक्षका परस खूब चड आशिल्लो. तो मार्गदर्शक आनी आदर्श आशिल्लो. विद्यार्थी गुरू वांगडा रावताले म्हणून तांचे मदीं एक घट्ट व्यक्तीक नाते आशिल्ले. शिक्षकांक दर एका विद्यार्थ्यांची बळिश्ट आनी दुबळी गजाल कळटाली आनी तांकां व्यक्तीक रितीन मार्गदर्शन करताले. आतां आधुनीक शिक्षण वेवस्थेचेर नदर मारल्यार गजाली बदल्ल्यात. आयज चडशे विद्यार्थी वर्गात शिकतात. तंत्रज्ञानाची व्हडली भुमिका आसता. संगणक, प्रोजेक्टर, ऑनलायन वर्ग आनी स्मार्टबोर्ड विद्यार्थ्यांक बेगीन शिकपाक मदत करतात. गुरुकूल पद्दतीन मनशाच्या चरित्राक आकार दिवपी जिणेचे धडे, मूल्य आनी शिस्त शिकयतात. आधुनीक पद्दतीन विद्यार्थी

इष्टांनो, जिद्दी या फिल्मातले हे गीत आशिल्ले हरिहरन आणि चित्रा यांच्या आवाजातले. इष्टांनो, मोगाची दोन लक्षणं. पहिले लक्षण संसाराचं विसर पडप आणि दुसरे लक्षण आपले आपण स्वतःक विसरून वचप. पण आमकां स्वतः विसरूंक आता तरी चलचें ना, कारण वेळ सोपिल्लो आसा युवाणी हे कार्यावळीचो. तर मेळुया फाल्यां ह्याच वेळार. तो मेरेन मोग आसुनी.

पहिली सांगता आमच्या यासबेन वित्रपच्या उरिल्या कार्यावळीविषयी. सवारा 15 मिनिटांचे ऐकूया हिंदुस्थानी शैलीच्या आधारित सुगम संगीताची कार्यावळ शब्दुली. सवारा 35 मिनिटांचे आमची खासा कार्यावळ डिजिटल इंडिया ह्याविषयी मुलाखत तुमका ऐकू मिळली मनोज एस कामत हांची. 7 वरांचेर भक्तिगीतांची कार्यावळ.

7-30 मिनिटाचेर चावडेर हातून अळम्याचे बियाणे मशरूम स्पाउंड ह्याविशी दीपश्री रविंद्र नाईक हांणी दिल्ली माहिती तुमकां आयकूंक मेळटली. 8:15 मिनिटाचेर गीत गजलींची कार्यावळ.

9:50 स्पॉटलाइट, 9:30 कंट्री वाइड आणि 9:45 इनसाइट ह्या कार्यावळी आम्ही दिल्ली केंद्रावेळेन सहक्षेपित करतली.

राजच्या थावरांच्या ऐकून गावात प्रादेशिक तसेच सुगम संगीताची राष्ट्रीय कार्यावळ दिल्ली केंद्रावेल्यान. आणि साडेधांक कर्नाटक शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीन आर के सूर्यनारायण हांच्या वीणा वादनान तुमकां आयकूंक मेळटलो राग गंभीर नट आणि राग शंकर भरणम.

8:50 हिंदी फिल्म गीतांची कार्यवळ चित्तसंगीत मराठी गीतं आम्ही तुमच्या खातीर घेऊन येतली 9:30 10:05 आस्वाद घ्यात कातारांचं

साडेसहा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीन संगीताचार्य सत्य केंकर बंदोपाध्याय हांचे गायन तुमकां आयकूंक मेळटलें. ताणें गायिल्लो राग सिंदुरा, ताचे उपरांत सरला भिडे हांच्या गायनान ठुमरी आनी संजीव अभ्यंकर हांच्या गायनान भजन तुमकां आयकूंक मेळटलें. 11:05 गातारे हिमेरा दिल 11:30 एनसीआरटीची प्रायोजित कार्यावळ उमंग.

फाल्यां सांजवेळा 5:30 इंग्लिशीतलो युवाणीन स्पोर्ट्स राउंड ही कार्यावळ आसतली. सवरा 5 कार्यावळीची रुपरेषा आनी हवामान, सधांक रोजगार वृत्त. सवरा 15 शब्दुली.

सातवाऱ्या 30 मिनिटाचेर चावडेर हातून गोरवांक जावपी लंपी कातीचो रोग ह्या विशीं डॉ संजय कुमार उद्धरवार हांणी दिल्ली म्हायती आसतली. आठ वरां 15 मिनिटांचेर गीत गजलींची कार्यावळ. रातच्या 9 वरां 15 मिनिटांचेर स्पॉटलायट, 9 वरां 30 मिनिटांचेर करंट अफेअर्स ह्यो कार्यावळी आमी दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत करतले. आणि रातच्या 10 वरांचेर तुमच्या पसंतीच्या मराठी गीतांची कार्यावळ ऐकूंक रावात मनपसंत गीते. तर ऐकपणी ह्या आशिल्ल्यो आमच्यो फाल्यां म्हादय चंद्राच्यो वित्रपाच्यो कार्यावळी. आणि आता सांगता 105.4 MHz आकाशवाणी पणजी केंद्राच्या FM रेनबो सेवेतल्या कार्यावळी. सध्या चालू असा रेनबो सांजची कार्यावळ 7 फोन इन संगीत सरगम. तुम्ही ऐकू येता सुबोधा सांगाताक. 8 वरांचेर कातारा, 8 वरां 30 मिनिटांचेर सदाबहार पोन्या हिंदी फिल्म गीतांची कार्यावळ. रातच्या 9 वरां सावन आमच्या पश्चिमी संगीताच्या कार्यावळीत सुरुवात जातली. हातूर 9 ऐकूंक रावात प्रायोजित कार्यावळ आर्गा तुका सोमुया. स्पोर्टिंगली युवस 9 वरां 30 मिनिटांचेर, 10 वरां 5 मिनिटांचेर आरजीस चॉईस. पश्चिमी संगीताची कार्यावळ 11 वरां 10 मिनिटांचेर. तर आशिल्ल्यो 105.4 MHz आकाशवाणी पणजी केंद्राच्या FM रेनबो सेवेतल्या कार्यावळी.

आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादयचंदला वेल्यान आम्ही उलयता. आयकुबनो सांडवीची सवरा 15 मिनटां आनीक 18 सेकंद जातात. आयकुया हिंदुस्थानी शैलीचेर आधारित सुगम संगीताची कार्यावळ शब्दुली. कार्यावळीच्या सुरवेक तुमच्या खातीर शब्दुलीची फुलां घेवन येता प्रमोद प्रियोळकार.

ऐकू नो प्रमोद प्रियोळकरांची आवाजांनी हे गीत तुम्ही ऐकले.

नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी स्नेहा गांवस तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज नवी दिल्लींत वेनेझुएलाच्यो प्रभारी राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिगीस हांचे कडेन व्यापक चर्चा केली. सोशल मीडिया पोस्टांत विदेशी वेव्हार मंत्रालयान सांगला की फुडाऱ्यांनी द्विपक्षीय संबंधांच्या पुराय वर्णपटाचेर नियाळ घेतलो आनी उर्जा वेपार गुंतवणूक भलायकी आनी हेर मळार सहकार्याचे नवे मार्ग सोदून काढले. तशेंच फुडाऱ्यांनी परस्पर हितसंबंध आशिल्ल्या जागतिक आनी प्रादेशिक प्रस्नांचेरूय मतां मांडली. दोनूय वटांनी द्विपक्षीय भागीदारी खोलायेन वाडोवपाची आनी

0: Don't visit to your beautiful country during our ASEAN chairship in 2024.
1: संसारिक योगासना खेळा सर्तीची पहिली आवृत्ती आज गुजरातातल्या अहमदाबाद शहरात सुरू जाता. 5 दिसांच्या ह्या सर्तींत 70 परस चड देशांतले 500 वयर खेळगडे वाटेकार जातले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आभासी माध्यमावरवी ह्या सुवाळ्याक हाजीर असतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां गुजरात आणि दमनाक भेट दितले. रस्तो वीज आणि उद्देगिक क्षेत्रातल्यान सुरतांत 18,800 कोटी रुपया परस चड मोलाच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचे बुन्यादी फातर ते ह्या भेटीवेळार घालतले. तशेंच सुरतांत 200 खाटी आशिल्ल्या ईएसआय हॉस्पिटलाचे उक्तावण ते करतले. भारत आणि लाव लोकशाय प्रजासत्ताक हांचे लागीचे सांस्कृतायिक संबंध असात. ते बौद्ध धर्म आणि रामायणाच्या दायजातल्यान दिसून येता असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी सांगला. अंदु दोनूय राष्ट्रांमदी राजनयिक संबंध स्थापन झाल्याची 70 वर्सां पुराय जाता. काल राष्ट्रपती भवनांत लाओ पीडीआरचे उपप्रधानमंत्री आणि विदेशी व्यवहार मंत्री हांका येवकार दितना राष्ट्रपती मुर्मू हांणी ऑक्टोबर 2024 वर्सा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी एएसईएन संबंधित शिखर सभेंत वांटो घेवपा खातीर लाओ पीडीआराक भेट दिल्ल्याची नोंद घेतली. हे भेटीवेळार जायत्यो कबलाती जावन दोनूय राष्ट्रांच्या सहकार्याक नवी गती मेळ्ळी. भारतीय मुळाचो हृदयरोग तज्ञ डॉ सुधीर श्रीवास्तव हाणे मेड इन इंडिया सर्जिकल रॉबोटिक सिस्टम तंत्रज्ञान वापरून गयाना सावन भारतांत रॉबोटिक टेलीशस्त्रक्रिया करून संसारीक विक्रम केला. संसारातल्या सगळ्यात लांब अंतराचेर जावपी रोबोट कार्डियक टेलीसर्जरी वैजकी नवनिर्माणात नवो जागतिक मापदंड थारायता. गयानाच्या जॉर्जटाऊन पब्लिक हॉस्पिटल आणि इंदोरातल्या आयआरसीएडी इंडिया हांचे मदी ही टेली शस्त्रक्रिया झाली. राज्यात बेकायदेशीर रितीन रावपी बांगलादेशी नागरिकांचे गुजरात पोलिसांनी खर कारवाय सुरू केल्या. ऑपरेशन डेल्टा हंट खाला फाटल्या 24 वरांनी गुजरातांत बेकायदेशीर रितीन रावपी 424 बांगलादेशी नागरिकांक अटक झाल्या जाल्यार सध्या 782 परस चड दुबावित व्यक्तींचेर चौकशी सुरू आसा. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणान राष्ट्रीय महामार्गाचेर जावपी बेकायदेशीर अतिक्रमण पयस करपा खातीर आणि रस्त्यांची सुरक्षितताय वाढोवपा खातीर नागरिक केंद्रीत मोहीम सुरू केल्या. आता नागरिकांक राज्यमार्ग यात्रा मोबाईल ॲपावरवी जिओ टॅग केल्ले फोटो अपलोड करून अनधिकृत बांधकाम रस्त्याचे कुशीचे विक्रेते आणि हेर आडमेळींची माहिती दिवपाक मेळटली. तशेंच अतिक्रमणाची माहिती दिवपा खातीर 1033 ही टोल फ्री हेल्पलाईन उपलब्ध केल्या. मेरा युवा भारत म्हळ्यारूच माय भारत डिजिटल प्लॅटफॉर्म हाका गिनीस वर्ल्ड रिकॉर्ड अधिकृतपणान मान्यताय दिल्या. विकसित भारत तरणाटे फुडारी संवाद 2026 प्रस्नमाची वरवी एका सप्तकांत चडांत चड लोकांनी ऑनलायन प्रस्नमाचयेन वांटो घेतलो आनी 3,90,000 वयर भाग घेवप्यांनी क्विज पुराय केला. आयज नवी दिल्लीन जाल्ल्या सुवाळ्यांत केंद्रीय युवा वेव्हार आनी खेळां मंत्री डॉ मनसुख मांडविया हांकां हें प्रमाणपत्र फावो जालें. परिक्षा प्रक्रियेची एकात्मता वाढोवपाच्या आणि तोतयेगिरी आडोवपाच्या यत्नांत संघ भौशीक सेवा आयोग म्हळ्यार युपीएससीन फेस डिटेक्शन प्रोटोकॉल तयार केला. हालींच जाल्ले नागरी सेवा भारतीय रान सेवा परिक्षेन 2026 वर्सा आयोगान मुखामळ प्रमाणीकरण येसस्वीपणान चालीक लायले. आयज केरळांत नैऋत्य पावसाळ्यान प्रवेश केलो. भारतीय हवामान खात्याप्रमाण केरळांत पावसाची सामान्य सुरवातीची तारीख 1 जून आशिल्ल्यान पावसाळ्याक 3 दिसांचो कळाव जाला. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजेच्या 7 वरां जावन 20 मिनटांचेर. नमस्कार.

0: डेम्पो कॉलेज ऑटोनॉमसचे प्राचार्य सर मनोज कामत. सर, म्हजो तुमकां येवकार.
1: नमस्कार.
0: सर, म्हजो तुमकां पयलो प्रस्न आसा की 2015 वर्सा डिजिटल इंडिया सुरू जाले उपरांत शिक्षणीक मळार खंयचे व्हडले बदल जाल्यात?
1: पळय, 2015 सालांत डिजिटल इंडियाची मोहीम सबंद देशभर सुरवात ताची जाली आणि आता 11 वर्सां जवळजवळ जायत आयल्या की डिजिटल इंडियाचो वापर म्हाका दिसता गरीबातलो गरीब आणि प्रत्येक राज्यात जो सकयलो घटक असा, म्हणजे आम्ही ताका दीन दुबळो घटक म्हणतात किंवा बॉटम ऑफ द पिरामिड म्हणतात, त्या पद्धतीचे लोक सुद्धा बऱ्या इजान, म्हणजे सामके स्वयंस्फूर्तपणे उत्स्फूर्तपणे वापर करता आणि ताचो वापर जाता हे सुद्धा आमच्या लक्षात येतं. म्हणजे खूपदा तुम्ही पळयात, जेव्हा तुम्ही भाजी घेतली किंवा 2 रुपयाचो पेपर जरी तुम्ही आज घेतलो जाल्यार कॉईन सोदपा परस, पैशाचे पाकिट पोवच्या परस मोबाईलाकडे हात होता. आज पेट्रोल पंपाचेर म्हणात किंवा डिजिटल ट्रान्झॅक्शन म्हणात, यूपीआय म्हणात, ऑनलाईन ई ट्रेडिंग म्हणात किंवा वेगवेगळी जी माध्यमं असतात ज्यातून आमची जेवणा स्विगी झोमॅटो सारखे ॲप किंवा अमेझॉन फ्लिपकार्ट सारखे ॲप हे समके घरात म्हाका दिसता प्रत्येक आम्ही त्याच्यात वसळणीक लागलेले आहात. सो डिजिटल लिटरसी किंवा डिजिटल कारभार 2015 पासून जरी खऱ्या अर्थान सुरुवात झाली, कोविड काळानंतर ताका चडूच व्हडली बरो फोर्स मेळ्ळो, बरी व्हडली दिशा मेळ्ळी. कोविड काळात सगळे ठप्प असल्या कारणान, म्हणजे म्हजो वैयक्तिक अनुभवही तसोच असा की कोविड काळात हा डिजिटल पेमेंट कसं करप हे शिकलो. यूपीआय भीम ॲप हे मला त्यांना कळूंक लागले. त्याच्या पहिली शिक्षित असूनही त्याचा वापर माझ्या कडल्यान चढ जायनाशिल्लो, कारण तकलेत एक बशिल्ले की खं स्कॅम जाऊक शकता, फ्रॉड जाऊक शकता. आणि इतले साधे आणि सोपे तो विषय असा हे म्हाका जेव्हा माझा पाववालो किंवा भाजीवालो डिजिटल ट्रान्झॅक्शन ॲक्सेप्ट करपाक लागलो त्यांनाच्यान हांव करूंक लागलो. सो आता नवे सर्वेक्षण आमकां सांगता, गोयात आमकां दिसता की पेडणे आणि काणकोण आणि सत्तरी हे मागास भाग. फाटलो एक सर्वेन कोणे तरी म्हाका सांगले की जवळजवळ 90% यूथ, म्हणजे जे युवा वर्ग असा, 90 ते 95% युवा वर्ग म्हणजे पेडणेचो जावं किंवा सत्तरीचो जावं किंवा तो काणकोणचो जावं डिजिटल ट्रान्झॅक्शन करता. आज मोबाईल आशिल्लो आणि मोबाईला भितर स्मार्टफोन आशिल्ल्या लोकांची संख्या चढ वाढल्या आणि स्मार्टफोन ज्या मनशाच्या हातात असा तातूतलो जवळजवळ 90% लोकांच्या मोबाईल फोनाचेर डिजिटल ॲप असतात आणि तातून ई कॉमर्सचे ॲप असतात, ई पेमेंटचे ॲप असतात. पेमेंट, रिसीट, कॉमर्स, ट्रेड आम्ही डिजिटल माध्यमातल्यान करता. ऑनलाईन पत्रां बरोवपाची, ईमेल बरोवपाचे दीस ते काबार झाले. आता व्हॉट्सॲप सारखे परिस्थिती परत आयल्या. आम्ही कॉलिंग करतात, क्लासरूमात आम्ही गुगल क्लासरूम करतात आणि यूपीआय भीम ॲप तर आमच्या सदाचे झालं. इतले की एटीएम कार्डाचा वापर कमी झाला.
0: बरोबर.
1: इतलो की बँकेचा जो ट्रान्सफर आम्ही करताले, ई ट्रान्सफर करताले किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीन आम्ही कॅशबुक पळयताले ताचे संख्या कमी झाल्या, कारण बँकेचो स्टेटमेंट आमकां गरज ना, व्हॉट्सॲप येत असता. सो डिजिटल ट्रान्झॅक्शनाच्या मळ्याचेर म्हाका दिसता गेल्या 10 वर्सांत जितली क्रांती झाल्या तातूंतली चडान चड क्रांती कोविड नंतरच्या काळांत झाल्या. आणि आज गेल्या 11 वर्सां ह्या कमी कालावधी भितर जगा भितर पत्रां बरोवपाची, ईमेल बरोवपाचे दीस ते काबार झाले. आता व्हॉट्सॲप सारखे परिस्थिती परत आयल्या. आम्ही कॉलिंग करतात, क्लासरूमात आम्ही गुगल क्लासरूम करतात आणि यूपीआय भीम ॲप तर आमच्या सदाचे झालं. इतले की एटीएम कार्डाचा वापर कमी झाला.
0: बरोबर.
1: इतलो की बँकेचो जो ट्रान्सफर आम्ही करताले, ई ट्रान्सफर करताले किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीन आम्ही कॅशबुक पळयताले ताचे संख्या कमी झाल्या, कारण बँकेचो स्टेटमेंट आमका गरज ना, व्हॉट्सॲप येत असता. सो डिजिटल ट्रान्झॅक्शनाच्या मळ्याचेर म्हाका दिसता गेल्या 10 वर्सांत जितली क्रांती झाल्या तातूंतली चडान चड क्रांती कोविड नंतरच्या काळांत झाल्या. आणि आज गेल्या 11 वर्सां ह्या कमी कालावधी भितर जगा भितरली डिजिटल ट्रान्झॅक्शन करपाची करणारी एक व्हडली व्यवस्था आज इंडिया झाला ताचो म्हाका भोव अनुभव अभिमान दिसता. आणि खऱ्या अर्थान डिजिटल क्रांतीच्या बाबतीत सबंद विश्वभर इंडिया हे रोल मॉडेल ठरू शकता, कारण निरक्षर लोक, साक्षर लोक, गरीब लोक, श्रीमंत लोक, एक एकदा भिकारी सुद्धा जर पैसे तुझ्या बॉल्सांचे ना जाल्यार यूपीआय कर असे सांगणारे लोक आमकां मेळटा. ताच्या वेल्यान कळटा की डिजिटल ट्रान्झॅक्शन हॅज बिकम पार्ट अँड पार्सल ऑफ इंडिव्हिज्युअल लाईफ.

0: सो डिजिटल इंडिया जेव्हा आम्ही उलयता तेव्हा शिक्षणीक मळार त्याचा कसा बदल
1: पळय शिक्षणीक मळाचेर म्हणजे गेल्या आता 25-26 वर्सां हांव ह्या शिक्षणीक हातून आसा आणि सुरुवातीक हांव जेन्ना आता केन्ना विचार जर करत हांव विद्यार्थी असताना किंवा ताच्या नंतर म्हणजे नोकरीतली पहिली वर्सां आणि आताचे कामकाज हांव कसे करता किंवा भुरगे कसे करतात हातून जर फरक पळयलो जाल्यार पेपरलेस कारभार झाला म्हणजे खंयच तुका पेपराची गरज ना. एप्लिकेशन म्हाका याद जाता पहिली म्हज्या कॉलेजाच्या ऍडमिशना टायमार म्हज्या बापाय बरोबर हांव गेल्लो पहिली प्रॉस्पेक्टस विकतो घे मागीर ऍप्लिकेशन फॉर्म सबमीट कर मागीर ताचे फी चेक चलान मेळटाले ते तू घे मागीर कलेक्ट करून दुसऱ्या दीस बँकेन वच बँकेन पेमेंट कर आणि तिसऱ्या दीस ताची बँकेची रसीद घेऊन परतो कॉलेजान यो जातकूच मागीर काउन्सिलिंग जाताले आणि ह्या प्रत्येकान आम्ही अनुभव घेतिल्लो. आता गोयानूच सांगता ई समर्थ म्हणून पोर्टल एक ऑनलाईन पोर्टल डिपार्टमेंट ऑफ हायर एज्युकेशन गोय सरकारान निर्मिल्या थंय तुका एका वेळाचेर स कॉलेजाक ऍप्लिकेशन त्या भुरग्यांक करूं येता ऍडमिशन करूं येता. ऍडमिशनाचो कंप्लीट प्रोसेस ऑनलाईन ताका एक पेपर एक अपलोड काय लागना एक रुपया ताका खर्च ना एका मिनटा भितर जर तू फॉर्म भरत तो फॉर्म तू एका वेळाचेर स वेगळ्या कॉलेजाक ज्या स वेगळ्या कोर्साक तुजे ऍप्लिकेशन एका बटनाचेर वता एक रुपया ताका खर्च ना 10 मिनटां जर ताका जर तुका लागली ऍप्लिकेशन करपाक पूण स कॉलेजान किंवा स वेगवेगळ्या प्रोग्रामा खातीर तुजे ऍप्लिकेशन एकदां गेलें हें जातकीच तुजो ऍप्लिकेशन एक्सेप्ट जाले की रिजेक्ट जाले खंयचे डॉक्युमेंट कमी आसा खंयचे नवे डॉक्युमेंट तुका अपलोड करूंक जाय ही माहिती तुका एसएमएसाचेर येता तुजी मेरिट लिस्ट तुका तुज्या ईमेलाचेर येता परत जर तुका ऍडमिशन जाले जाल्यार फी पेमेंट करपाचे तुका क्यूआर कोड तुज्या मोबायलाचेर येता कॉलेजान वचच्या शिवाय 2 मिनटां तुझे कॉलेजाचे ऍडमिशन जावं आता. आज हे फक्त ऍडमिशनाचेच झाले एकदा ऍडमिशन जर भुरग्यांक घेतलें जाल्यार गोंय एक अशे राज्य आसा थंय परत हे ई समर्थ हे पोर्टल सबंद भारतभर माननीय नरेंद्र मोदीजीन ते लागू केला आणि या पोर्टला खाला एन्टायर क्रेडल टू ग्रेव्ह म्हणजे एन्टायर स्टुडंट लाईफ सायकलाक जे जे लागता म्हणजे तू क्लासान गेलो जाल्यार तुझो अटेंडन्स मार्क्स जातलो मागीर टीचर तुझो अटेंडन्स खंय तरी दवरतली इंटरनल जे मार्क्स आसा ताचे तुका मार्क्स खंय तरी अपलोड जातले त्या पासून ते कॉलेजीचे जे टीचर्स आसात नॉन टिचिंग स्टाफ आसा तांच्यो लीव मॅनेजमेंट तांच्यो पर्सनल डेटा तांचे पर्सनल डॉक्युमेंटेशन स्टुडंटाचो अटेंडन्स मार्कशीट टायम टेबल नोटिसीस फी पेमेंट हॉस्टेल पेमेंट ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट फायनल तुझी सगळी सर्टिफिकेटां लिव्हिंग सर्टिफिकेट मार्कशीट ह्यो सगळ्यो प्रोसेसीस एका पोर्टलाचेर जाता बरं भुरग्याकूच तो पोर्टलाचो एक्सेस असो आसा न्ही ताच्या आवय बापाकूय घरा बसल्या कळटा तो भुरगो कॉलेजीन पावलो की ना ताका खंयच्या सब्जेक्टान कितले मार्क पडले खंयच्या सब्जेक्टान ताका कितलो अटेंडन्स आसा नेक्स्ट फी हांवें केन्ना भरूं जाय ताचो स्टुडंटाचो ओवरऑल परफॉर्मन्स केन्ना आसा आज टिचरीन ताका खंयचो असायनमेंट दिला आणि म्हज्या बाबून किंवा बायन तो असायनमेंट कंप्लीट केला की ना क्लासान फर्स्ट कोण आयलो ही माहिती एका बटनाचेर पेरंटाक टिचराक स्टुडंटाक प्रिन्सिपलाक आणि पणजे बशिल्ल्या सेक्रेटरिएटान बशिल्ले जे हायर एज्युकेशनाचे ऑथॉरिटी आसा ते सगळ्यांक दिसता
0: आम्ही जशी भुरगेपणान बंडल मारताली
1: पेपर लिपोवपाक मेळना घरा फकाणा करूंक मेळना हातूंत एक बरी गजाल जर म्हज्या गोंयचो खंयच्याय कॉलेजीतलो भुरग्याक फाल्यां दिसलें की आपण दिल्ली वचून सेकंड इयर करचें फर्स्ट इयर ताणें हांगा केलां एकूय डॉक्युमेंट व्हरपाची गरज ना ताच्या बरोबर एकॅडमीक बँक ऑफ क्रेडीट म्हणून जी सुविधा ह्या सरकारान आणि म्हाका बरें आनंद जाता तो एकॅडमीक क्रेडीट तो भुरग्यांक आयुष्यान खंयच्यो परिक्षा दिल्या कितले मार्क पडल्या ताच्यो कितल्यो मार्कशीट्स जनरेट जाल्या ह्यो सगळो डेटा थंय आसा आणि तो डेटा इजिली थंय नंबर घालो जाल्यार तो डेटा थंय ट्रान्सफर जाता लक्षात घ्या म्हणजे तुका आज पेपरलेस जेव्हा आम्ही म्हणतात त्यांना 100% ट्रान्सपरन्सी थंय आयलीच पण त्याबरोबर 100% रिलायबिलिटी आयली फकाणा चिकाणा फ्रॉड बंडलगिरी बोगसगिरी झेरॉक्साचे झेरॉक्स बी तसले गजाल्यो काय करपाची गरज ना सगळे पारदर्शक झाला कॉस्ट झिरो झाला नंबर ऑफ कॉपीज ऍप्लिकेशन टायम वेस्ट लोकांचो जायना म्हणून म्हाका दिसता राईट फ्रॉम क्लासान आज टिचरान कितें शिकयलें ताचे पॉवर पॉईंट ताचे नोट्स म्हाका अवेलेबल जाता त्या भुरग्याक त्या दिसा तो घरा जरी रावलो आणि ताका शिकपाची जर उमेद जर आसत जाल्यार तो शिकू शकता बरें क्लासांतलो टिचर म्हजो बरो शिकयना पण अमेरिकेक हो विशय नामांकीत हार्वर्ड विद्यापीठान कोण शिकयता

0: जाल्यार ताचे लेक्चर फ्री म्हाका युट्यूबार अवेलेबल आसा.
1: बरोबर.
0: म्हणजे म्हाका म्हज्याच क्लासांतल्या टिचरा कडल्यान म्हाका शिकूंक जाय अशें न्हय. ओके, जगांत हो विशय उत्कृश्ट शिकोवपी टिचर अमुक अमुक अमुक देशाच्या अमुक शारां भितर किंवा अमुक गांवां भितर बसला, पण ताणें 2 वर्सां पयलीं, काल किंवा 10 वर्सां पयलीं दिल्लो लेक्चर जर म्हाका अवेलेबल आसत आनी फ्रीयली अवेलेबल आसत जाल्यार आनी हाचे परस कितें जाय.
1: बरोबर.
0: थंय एक स्वयं पोर्टल म्हणून सरकारान केला, म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रांट्स कमिशनान स्वयं ह्या नावाचो एक पोर्टल केला. ताचेर सबंद जगभरान जे कोर्सीस आसात ते कोर्सीस भुरग्यांक फ्रीली अवेलेबल आसा. ते कोर्स तुवें घरांतल्यान शिकून तुका डाउट विचारपाक थंय फॅसिलिटी आसा, परिक्षा दिवपाक फॅसिलिटी आसा, ओरल परिक्षा दिवपाक फॅसिलिटी आसा. ह्यो सगळ्यो गजाल्यो भारतांत बसून इंग्लंडाच्या एका विद्यापीठान सुरू केल्लो कोर्स फुकट घरा बसून घरांतल्यान परिक्षा देऊन म्हाका मार्कशीट घरापर्यंत डिजिटली हाडपाची सोय या स्वयं पोर्टलान केला.
1: सो एक प्रकार आमी म्हणू शकता एक क्रांती,
0: एक पद्धतीची क्रांती. आणि लक्षात घ्यात भारतासारखे असे राज्य म्हणजे एक राष्ट्र एक 10 वर्सां पहिली एक गरीब राष्ट्र म्हणून आमकां हिणयताले, टेक्नॉलॉजीच्या बाबतीन अनाडी राष्ट्र म्हणून जे आमकां हिणयताले ते राष्ट्रास कंप्युटराच्या बाबतींत मोबायल फोनाच्या बाबतींत डिजिटल एप्स डिजिटल ट्रान्झॅक्शनाच्या बाबतींत ई लर्निंगाच्या बाबतींत जगातल्या 5 महाराष्ट्रां म्हणजे महान जी राष्ट्रां आसा तातून जर आमचे नाव जर वता जाल्यार ताचे सगळे क्रेडिट म्हाका दिसता डिजिटल क्रांतीक.
1: बरोबर.
0: आणि दुसरी गजाल ही डिजिटल क्रांती भारतान हाडपी ही जी आज राजकर्ते जे आमकां लाभल्यात तांकां लागून हे आमकां सगळें मेळटा अशें हांवें नमळायेन म्हणूंक जाय.
1: ओके सर, आता आमी शिक्षणीक क्रांती बद्दल उलयले म्हणजे डिजिटल.
0: हय.
1: स्टुडंट्स कितले जागृत आसात ह्या एपा विशीं?
0: जागृत म्हणपूच सुद्दां आमकां गरज पडची ना, कारण स्टुडंट आर अवेअर अबाउट इट.
1: ओके.
0: म्हणजे आज जर भुरग्याक जर खंयचे समज एक ताका पयलीचे कितें तरी बॉनाफायड सर्टिफिकेट जाय ताका कॉलेजान येवपाची गरज ना, त्या पोर्टला वेल्यान तो अप्लाय करता, म्हाका SMS रिमायंडर धाडटा म्हणून हांव त्या पोर्टला वेल्यान पळयतकूच ताचे सगळे डॉक्युमेंट म्हाका मेळटात. ते डॉक्युमेंट मिळत जाल्यार ऑनलायन येऊनच प्रोसेस जाता. आज घरा बसून जर भुरग्याचे ऍडमिशन जाता, घरा बसून जर फी पेमेंट जाता, घरा बसून जर ताका सगळे डॉक्युमेंटेशन मेळटा, म्हजे कडेन संपर्क करपाक ताका घरांतल्यान मेळटा. वयर जर म्हजेर कंप्लेन करूं जाय आणि हांवें जर टायमार डिलिव्हरी केली ना किंवा खंयच्या अधिकाऱ्याचेर कंप्लेन करूंक जाय, खंयच्या संस्थेचेर कंप्लेन करूंक जाय जाल्यार ते कंप्लेनीचो पोर्टलूय ऑनलायन अवेलेबल आसा. आणि म्हजेर जर कोणें कंप्लेन केली की हांवें नीट सेवा दिवं ना, टायमली सेवा दिवं ना, ते म्हज्या वरिश्ठा पर्यंत पावतली, म्हज्या पर्यंत पावतली, कित्याक लागून दिली ना त्याचे उत्तर म्हाका डिजिटली दिवचे पडटले, त्या मनशाक ताची माहिती आणि ताका जाय तो संदर्भ दिवचो पडटलोच, पण म्हजेर जी एक्शन जातली ती डिजिटली म्हाका घरात ईमेला वयल्यान म्हाका मेळटा किंवा म्हाजेर जी एक्शन जावपाची ती ईमेलान जातली. सगळ्या बाबतींत भुरगे जागरूक आसा, कारण ही पिढी जी आमी जेन झी म्हणटात किंवा ताच्या पहिलीची मिलेनियल म्हणटात किंवा आत्ता जन्माक आयली ताका आमी आल्फा जी पिढी म्हणटा, ती आल्फा पिढी हातात मोबाईल फोन आणि कोविड नंतर एक्स्ट्रा एम्पॉवर झाली आयटी क्षेत्रातली पिढी असते. ते पिढी कसल्याच ओरिएंटेशन करपाची गरज ना. आमच्या परस म्हणजे आमचे आता वय जर पळयत 30-40 वर्सां परस जे आशिल्ले सगळे लोक तांच्या परस 10 पटीन ही 10 ते 15 किंवा 10 ते 20 या वयोगटातली भुरगीं आमच्या परस 3 ते 4 पटीन डिजिटल टेक्नॉलॉजीच्या बाबतीन आणि डिजिटल इंडियाच्या खाला जे एम्पावरमेंट झाला तातून ती फुडें आहात.
1: वा सर, तुमच्या कॉलेजीन ऑनलाईन शिक्षणिक प्लॅटफॉर्म खंयचो खंयचो यूज करता?
0: आम्ही करंटली समर्थ ERP हो एक पोर्टल जो असा तो आम्ही यूज करता. व समर्थ ERP पोर्टल देशभरात लागू असा. सगळ्या देशातले सगळी विद्यापीठा सगळी राज्य सरकारा सगळी कॉलेजा गोयांतर शाळा आणि हायर सेकंडरी सुद्धा ह्या पोर्टला उरवी आम्ही कनेक्टेड असा. ह्या पोर्टलाचेर टिचर्स डेटा, टिचर लीव मॅनेजमेंट, म्हजी आमचो पगार, आमच्यो सगळ्यो ज्यो इयरली आमकां ज्यो डॉक्युमेंटेशन करचें पडटा ते कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट्स हे जालेच, पण आमचे दैनंदीन कारभार आसा म्हणजे दैनंदीन अकाउंटींग, टायम टू टायम आमकां वेगवेगळ्या ऑथॉरिटीजांक रिपोर्टींग करचें पडटा.

0: स्टुडंटाचे सगळे हांवें तुमकां वदोळ सांगला,
1: बरोबर
0: रायट फ्रॉम क्लास अटेंडन्स, एडमिशन्स, फीज, बॅलन्सीस, रेमिटन्सीस, त्याच बरोबर ताच्यो मार्कशीट्स, ताच्यो पयलींच्यो क्रेडीट, एक्स्ट्रा सर्टिफिकेट्स, पास जाल्या नंतर ताचे सगळे जे बॉनाफायड ट्रान्सक्रिप्ट एक्सेट्रा, ह्यो सगळ्यो मॉड्यूल इन्क्लूड केल्ले आसा. आनी लक्षांत घ्या, हे सगळे फुकट, भुरग्यांक एक रुपया चार्ज जायना. हो समर्थ पोर्टल जेन्ना सुरू जाल्लो तेन्ना ऑन ट्रायल बेसीस 220 रुपया प्रति भुरगे आपल्या फीतल्यान ते फारीक करताले. आणि त्या फायदो जर पळयत जाल्यार तो कॉस्ट काय ना,
1: बरोबर,
0: वर्षाक 225. आता तर सरकारान ते फुकट केला, म्हणजे ही सगळी सुविधा तुका फुकट मेळटा. गुगल क्लासरूम हो एक दुसरो एक गुगलाचो एक प्रोडक्ट. टिचरान आज जे कितें शिकयलां, त्या टिचरान जे शिकयलां ताचो सगळो मटेरियल ताचेर अपलोड करपाक. सो आमी समर्थ आमी ईआरपी सरकारान दिल्लो यूज करता तो फुकट. गुगल क्लासरूम हो एक फुकट संदी जी आमकां गुगलान सगळ्यांकूच अवेलेबल करून दिल्या. त्या गुगल क्लासरूमाचेर टिचर नोट्स घालतात, आमी अटेंडन्स घालतात, आमच्यो लेक्चर्स आसा ते शेड्यूल करता, म्हणजे टायम टेबल ताचेर धाडटा. भुरग्यो आपले असायनमेंट्स बी सबमिशन ताचेर करता. पयली याद जाता आसतली तुमकां, आमकां टिचर असायनमेंट दिताली, आमी फुल स्केप पेपराचेर रातभर ती बरयताले. मागीर आमची फुडली पिढी आसा ती ताणें कम्प्युटराचेर टायप केले, मागीर फुडले पिढी आसा ताणें स्कॅनिंग करून डायरेक्ट कलर प्रिंटआउट हाडल्यो. पण आमच्या वेळाचेर आमी ते कागदार बरय झरय, मागीर वेळ गेलो, मागीर स्केच पेनान ते रंगय, ताका तिकल्यो लाय, चार्ट पेपर लाय, तातूंत कलाकारी कर, रिबीन बांद, आमी ते दिताले. आनी ते सगळे मागीर डस्टबिनान वताले. सो आतां परत आतां टिचराक स्टोरेजाचोय प्रॉब्लेम जातालो. हे सगळी सबमिशन आतां ऑनलायन पद्दतीन जाता, गुगल क्लासरुमान जाता. 10 वर्सां उपरांत सुद्दां तूं विचारशी जाल्यार ते गुगल क्लासरुमान ते तुका डेटा तो अवेलेबल मेळटा, ताचे मार्कींग थंय करूंक मेळटा. सो आमचो दुसरो प्रोडक्ट. तिसरो प्रोडक्ट जो आमी यूज करता तो आमचो ऑनलायन परिक्षे खातीर. म्हणजे घरा म्हणजे कॉलेजान बसून किंवा घरान बसून तुवें एक परिक्षा जर तुका दिवं जाय जाल्यार तो हातान मोबायल फोन किंवा पुस्तक घेवन तुका कॉपी मारपाक थंय मेळची ना. कारण हे सॉफ्टवेअर तू थंय त्या वेळाचेर कितें करता हाचें तें निरीक्षण करता. लक्षांत घेयात, एक भुरगो घरा बसला आनी हांवें ताका प्रश्नपत्रिका धाडल्या आनी ताणें ती प्रश्नपत्रिका सोडोवपाक जाय जाल्यार हातान मोबायल पळोवन कॉपी मारून ते तो टायप करपाक शकचो ना, कारण ते स्क्रीन ताचेर चॅक दवरता, सुपरविजन जाता. मागीर ताका माल प्रॅक्टीस कांयच करपाक मेळना, थंय बसून सायडीन ते गुगल ओपन करून ते करपाक मेळना, कारण ते सगळे ताचो मुवमेंट ट्रॅक जाता. पेपर जातकूच एका सेकंडा भितर ताका कितले मार्क पडले, खंयच्या खंयच्या क्वेश्चनाक ताका कितले पडले, ताचो फूल डिटेल्स ताका अवेलेबल आहा. आणि एका मिनटान ताका रिझल्ट येता. आणि अशे हांव कॉलेजान बसून जाय तितल्यो, म्हणजे समजा म्हजे कडेन 60 भुरगीं आसात आणि तांकां म्हाका फाल्यां एक परिक्षा दिवंक जाय, 60 भुरग्यां खातीर 60 वेगवेगळे पेपर हांव दिवंक शकता. म्हणजे हांवें जर ताचेर एक 50 तांकां एक 10 प्रश्न हांवें विचारूंक जाय आनी ताचेर हांवें 100 प्रश्न जर लोड केले, प्रत्येक मेळपी मनशाक वेगळो प्रश्न मेळटलो, त्याच डिफिकल्टी लेवलाचो मेळटलो. ना ताका सादो मेळ्ळो, म्हाका कठीण मेळ्ळो, ही कंप्लेन ना. डिफिकल्ट लेवल तीच, वेळ तो कितें म्हाका चॅक करूंक जाय ताचेर एक्झॅक्ट चॅकींग पद्दतीन जाता. तें तिसरें आमी सुविधा डिजिटल हातूंत आमी घेतात. चवथी घेतात ती आमी ऑनलायन रिकॉर्डिंग, म्हणजे म्हजे कडेन डिजिटल स्टुडिओ आसा. ज्या ज्या कॉलेजा कडेन डिजिटल स्टुडिओ ना थंय हायर एज्युकेशन डिपार्टमेंटान दिश्टावो म्हणून एक डिजिटल ऑनलायन लर्निंग प्लॅटफॉर्म सुरू केला. त्या दिश्टाव्याच्या प्रोजेक्टा अंडर वेगवेगळ्या कॉलेजांनी कोण त्या त्या सब्जेक्टाचे बरे टिचर्स आसात तांकां वेचून काढून, तांकां ट्रेनिंग दिवन, तांकां ई मॉड्युल्स म्हणजे त्या शिक्षण जे आसा ताचे रिकॉर्डिंग त्या लेक्चराचे करून, बरोबर ई लर्निंग क्वाड्रंट्सा बरोबर जे आणि वेगवेगळे सप्लिमेंटरी लर्निंग लागतात, कीवर्ड्स लागतात, क्वेश्चन्स लागतात, नोट्स लागतात, पीपीटी लागतात, ताचे संबंध मॉड्युल्स सरकारान तयार करून घेतले. म्हणजे पळय तुमकां हांवें सांगले, ऑनलायन अकॅडमिक ॲडमिनिस्ट्रेशन, ऑनलायन एग्जाम, ऑनलायन फी पेमेंट, ऑनलायन लर्निंग, ह्यो सगळ्यो गजाली ह्यो पयली आमी भायल्या देशांत आतां

0: आयकुपी आमचे ऑल इंडिया रेडिओचे आसत आणि आकाशवाणी पणजेचे जे आयकतात तांकां दिसतले की हांव खंयच्यो काणयो सांगता अमेरिकेच्यो आणि इंग्लंडाच्यो न्हय हांव काणयो सांगना हांव एक्च्युअल फॅक्ट सांगता
1: फक्त घडटा
0: घडटा आणि फक्त हे टेम्पो कॉलेजान पणजे म्हणून घडटा असे न्हय पेडण्यातल्या सरकारी कॉलेजान धारबांदोडातल्या त्या गावातल्या गोवा मल्टी फॅकल्टी कॉलेजान वास्कोची त्या नावाजिल्ल्या कॉलेजान पासून मडगावच्या नामांकित कॉलेजान सेम प्रक्रिया प्रत्येक भुरग्याची ही
1: बरोबर. सो स्टुडंट्सांक डिजिटल इंडियान तुम्ही सक्षम करताना आता खंयची आव्हानां तुमच्या मुखार आसात?
0: आव्हानां मेन म्हणजे कितें आता भुरग्याक कशें यूज करप मोबायल फोन किंवा तो एप समर्थ कशें यूज करप अमेझॉन किंवा फ्लिपकार्टाचेर कशी ऑर्डर करप स्विगी झोमॅटोचेर कशी जेवणां मागोवप कशें पेमेंट करप हे शिकोवपाची गरज ना. जन्माक आयिल्लो भुरगो तो आपशी करता म्हणजे इतली ताचो शिरकाव जाल्लो आहा. पूण आता म्हाका भुरग्यांक नव्या पद्दतीचे शिक्षण दिवंक जाय म्हणजे कशें मॅच्युअर्ड किंवा अनमॅच्युअर्ड बॉयज अँड गर्ल्स 12 वर्सां नंतर किंवा जो एडॉल्संट एज जो आसा 13, 14, 15, 16 आणि 18, 20 आणि ज्यांना इमॅच्युअर एज असा पण हातात मोबाईल फोन असा हातात तातूक मोबाईल कॉलिंग म्हणून असा व्हिडिओ कॉलिंग असा रिकॉर्डिंग असा मागीर इंस्टा फेसबुक सारखी माध्यमां असा त्या माध्यमाचो उपयोग बऱ्यात बरो कसो करप किती पळोवप आणि किती पळवप न्हय खंच्या गजालीचेर मानसिक शारीरिक परिणाम जावं शकता ऑनलाईन फ्रेंडशिप करताना किंवा ऑनलाईन जर रिक्वेस्ट करताना ऑनलाईन चॅटिंग करताना कसे आपले मानसिक आणि शारीरिक संतुलन दवरूंक जाय
1: बरोबर
0: आपले कॅरेक्टर आपली आयडेंटिटी आपले नाव आपले आवय बापायचे नाव फॅमिलीचे नाव इबाडू जायना कोणे ताचो गैरवापर करू जायना म्हणून आम्ही किने करप कशी सतर्कता दवरूंक जाय त्याचबरोबर आज आम्ही दुसरी गजल पळतात पेपराचेर दर दिसा अमुक कडे ऑनलाईन स्कॅन झाल्यामुळे इती करोडो रुपयाचा गंडा इतल्या रुपयाची टोपी अमुक नागावलो अमुक मनीस फटावलो तोतिया पुलीस तोतिया सीबीआय ऑनलाईन अरेस्ट डिजिटल स्कॅम या सगळ्यापासून कसो बचाव करचो इंटरनेट कनेक्शन तर ऑलमोस्ट फुकट सगळीकडे मेळा त्याच्या बरोबर कोण जर व्हायरस जर घालतात कम्प्युटर व्हायरस तुमच्या डेटाचो गैरवापर करपाची शक्यता असा तुम्ही घातिल्ले फोटो किंवा व्हिडिओ मॉर्फ करपाची शक्यता असा भोळेपणाचो फायदो घेऊन शारीरिक मानसिक इजा करपाची शक्यता असा हाका आम्ही सायबर अलर्टनेस म्हणतात म्हणजे सायबर फ्रॉड जावचे नाही फसवणूक जावची नाही म्हणून कसे तुम्ही सतर्क रावचे ताका आम्ही डिजिटल सक्षमता एम्पावरमेंट म्हणजे डिजिटल कसे बऱ्या पद्धतीन वापरप ती डिजिटल सक्षमता हो कार्यक्रम ह्याच सरकारान सुरू केल्लो डिजिटल इंडिया सुरू केल्लो त्यांना आयडिया किती आशिल्ली सगळ्यांक डिजिटली एम्पावर म्हणजे सक्षम करून तांका डिजिटल ह्यो गजाल्यो वापरपाक शिकोवप पण आता आम्ही प्रत्येक जण शिकले पण आता बचाव कसो करप
1: बरोबर
0: डिजिटल सेक्युरिटी सायबर सेक्युरिटी ऑनलाईन फ्रॉडा पासून आपण सतर्क कसे रावप ताका म्हणता आम्ही डिजिटल लिटरसी ह्या सगळ्यो गजाली शिकवपाचे व्हडले आव्हान आमचेर असा आणि ते फक्त शाळा कॉलेजाचेरूच न्हय जो मनीस बऱ्या पद्धतीन यूज करपाक जाणा ताणें आपल्या बरोबर आशिल्ल्या जाणट्यांक मुख्य म्हणजे कारण सायबर फ्रॉड तांचे कडेन जाता कोण तुमचे कडेन ओटीपी माग कोण तुमचे कडेन नंबर माग कोण तुमचे कडेन आधार कार्ड नंबर माग कोण तुमचे कडेन म्हणटा पासवर्ड सांग आपूण बँकेतल्यान फोन करता आणि जाणटेली आमची जी घरांत जी बसल्या तांकां सबंद जगान कशे चोर आणि फटींग लोक नवे तयार झाले खबर ना तांकां ऑनलाईन बरे यूज करपाक कळना तांकां शिकोवपाची गरज असा मुख्य म्हणजे आमच्या बरोबर आशिल्ले भुरगीं तरुण वयाची किशोर वयाची चले आणि चलिये दोघूय जाण असे नाही की फटवणूक फक्त चलियांचीच जाता दोन्ही पद्धतीच्या लोकांची जाता त्या लोकांनी सावधानी भूमिका कशी घेवप आणि जर तांच्याकडे जर किती अघटित घडले म्हणजे तांच्या कडल्यान किंवा तांच्याकडे कोणे किती केले झाल्यावर त्यापासून संरक्षण कसे घेवप पोलीस कंप्लेनी कसे करप ह्याच्या खातीर सरकारान सायबर सेक्युरिटी सेल म्हणून केला म्हणजे सायबर सेक्युरिटी और सायबर पोलीस स्टेशन म्हणून केल्या त्याच्या खातीर वेगळे पोलीस ताचेर आणि वेगळी टीम नेमिल्ली आहा तांचे पर्यंत कंप्लेन कशी करप ताचो एव्हिडन्स कसो दवरप ह्यो सगळ्यो गजाल्यो शिकोवपाची जबाबदारी आमच्यावर असा आणि हे सगळे फॉर्मली शाळा आणि कॉलेजाच्या

0: वर्गान शिकोवन जावचें ना, हें भायर आमकां शिकोवचें पडटलें, मेळांत ताका शिकोवचें पडटलें, कोणाक खबर ना ताका सांगचें पडटलें, कोणाक खबर आसा ताका ताका अदीक जाणीव करून दिवची पडटली. किंवा आमच्या मोबायलाचेर पासवर्ड्स कशे घालप, खंयचे सेटींग ऑफ करप, खंयचे सेटींग ऑन करप ना, खंयच्या पद्दतीचे वेबसायट्स फेक खंयची आसा हे कशें वळखतली तुमी. प्रत्येक जाण सांगता हे बरें हे विकत घे, हाका डिस्काउंट मेळटलो, हे आत्ताच विकत घे, त्या वेळाचेर खंयचे खरें, खंयचे फटींग, खंयचे स्कॅमस्टर्स, खंयचे ओरिजिनल, हे कळप खूप महत्वाचे आणि हे अनुभवान कळटा. म्हणजे जाका ठेच लागल्या ताणें दुसऱ्यांक शिकोवचे, जाका ठेच लागू ना आणि ताका शिक्षीत आसा ताणें दुसऱ्यांक शिकूंक जाय. सो ह्यो गजाल्यो आमकां लोकांपर्यंत पावोवपाची गरज आसा आजच्या काळांत.
1: सर, डिजिटल तंत्रगिन्यान गोंयच्या तरणाट्यांक फुडल्या करियराची तयारी करपाक कशी मदत करतली?
0: खूप मदत करूंक शकता. पळयात, पयली आमचे कडेन गुगल म्हणून जो सर्च इंजिन आसा, ताच्या परस व्हडलो आर्टिफिशियल इंटेलिजन्साचे वेगवेगळे एप्लिकेशन सगळे. आज गुगल सगळ्यांक खबर आसा, म्हणजे कितें सोदूंक जाय जाल्यार आमी गुगलाचेर सोदता. ताचेर जर सोदूंक जाय तुका करियराचे ऑप्शन्स जाल्यार थंय तुवें बरो एक जर तुवें जर तुजे रिक्वायरमेंट जर घालत, आय एम अ स्टुडंट ऑफ सायन्स and I have recently passed my 12th standard. The percentage what I have got is 45. हांव कित्याक घालूंक जाय पर्सेंटेज, म्हणजे सिस्टमाक कळटा तुका खंयचे पर्सेंटेज, खंयचो अभ्यास तुका जपतलो. फॅमिली इन्कम कितलें आसा वर्साक, ते जर तुवें सांगत जाल्यार तो तुका 1 लाखाचे आनी 1.5 लाखाचे कोर्स सांगचो. मागीर तूं खंय रावता हें जर सुद्दां तातूंत घाल. आय एम अ स्टुडंट फ्रॉम वास्को गोवा. माय पळय हांव कशें म्हजें इन्फॉर्मेशन गुगलाक दिता. आय एम अ स्टुडंट, आय एम अ मेल स्टुडंट फ्रॉम वास्को गोवा, कमिंग फ्रॉम अ लोअर मिडल क्लास फॅमिली. My interest is in science, but my difficult subjects are mathematics. I have scored overall 50. I want to take a program which will give me a job after my 3 years. Itle spasht jar ame jar barele jala computer kalta ki majhe shikpachi kuvat kitli, ha vasco paras kitle pais vachung shakta, majhe avay bapacho income kitlo manje fee kitli, he sagle taka kale, khancho paper subject avadta khanche avadna he taka kale. Ata तो जेन्ना म्हाका सोदून सांगतलो की ह्यो करियराचे ऑप्शन अवेलेबल आसा, तुज्या घरा पसून इतले पयस आसा, ताची फी इतली लागतली, ताका इतले अमूक शिकप लागतले, ताका इतली वर्सां लागतली, इन्फॉर्मेशन कळपाक सोपें. फक्त जर वचाले वॉट आर द डिफरंट कोर्सीस इन सायन्स जाल्यार तुमकां 1000 कोर्सीस मेळटले. अमेरिका, ऑस्ट्रेलिया आनी आफ्रिकेक कोर्सीस खंयची कॉलेजी आसा ते मेळटले, ताचे तुमकां कळचें ना. म्हणजे जर तुमी स्पश्ट मत जर मांडले, क्वेश्चन जर स्पष्ट विचारलो, ताचे बरोबर बॅकग्राऊंड जर सारखो दिलो जाल्यार गुगल व्यवस्थित उत्तरां दिता. पण गुगलान एकदा उत्तर दितकूच ताणे दिल्ल्या उत्तराचेर दुसरो प्रश्न विचारपाक परत तुका गुगलाचेर करचे पडटा. हाका एक सोपे गजाल म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्साचे एप, सगळे एप्स आसा ते फ्री आसा. चॅट जीपीटी एक तातूंत आमकां सगळ्यांक खबर आसा, म्हणजे नव्या भुरग्यांक चॅट जीपीटी नांवाचे एप. ताच्या बरोबर जेमिनाय म्हणून एक दुसरे एप आसा, परप्लेक्सिटी म्हणून एक आसा, क्लाउड म्हणून आसा, ग्रॉक म्हणून आसा, आणि वेगवेगळ्या कारणा खातीर वेगवेगळे एप आमी वापरूंक शकतो. सगळी एप्स फुकट फ्री ऑफ कॉस्ट मेळ आणि ती आमी मोबायलाचेर डाउनलोड करूंक शकतो.
1: सर, तुम्ही आमकां खूप महत्वाची माहिती दिली आणि ही माहिती आमी एक नवीन पिढी, म्हणजे आमी एक पिढी झाली, आता जी गोयची नवी पिढी जातली ती डिजिटली सक्षम पिढी घडोवपाक हो टॉक म्हाका दिसता खूप मार्गदर्शन करपी थारतलो. तुम्ही आयज आमच्या स्टुडिओन आयले, तुमचो महत्वाचो वेळ दिलो म्हणून खरेच थँक्यू सर.
0: धन्यवाद तुकाय बी. डिजिटल इंडिया गेल्या 10 वर्सां जी मोहीम चलता ती फक्त डिजिटल साक्षरता हाच्या पुरती ती सीमत आशिल्ली, पण ताचो परिणाम आज आम्ही आता संबंध डिस्कस केलो या संबंध कार्यावळीन, त्या डिजिटल इंडियाक लागून इज ऑफ लिव्हिंग म्हणजे आमच्या रावपाचो जो हे आसा म्हणजे स्टँडर्ड्स आसा तो स्टँडर्डान वाड जालोच, पण आमचे जीवन सुसह्य झाले. आणि म्हाका दिसता हे सगळ्यात व्हडले फली डिजिटल इंडियाचे. एक म्हणजे तो एक युनिफॉर्म लेवलर, म्हणजे गरीब किंवा श्रीमंत सगळ्यांकडे मोबाईल फोन, सगळ्यांकडे ऍप, सगळ्यांक जाय ती इन्फॉर्मेशन आणि थंय भेदभाव जायना. म्हणजे गरीब श्रीमंत, आंध्र प्रदेश आणि गोवा, गोवा आणि बिहार या सगळ्या भुरग्यांक, सगळ्या लोकांक एक पद्धतीचे समानता आणि किती म्हणता सुसह्यता या एका धाग्यान सगळे जुळोवपाक डिजिटल इंडियान व्हडले कार्य केला असे म्हणू येतात. धन्यवाद.
2: ऐकपनो, केंद्र सरकारच्या 12 वर्सांच्या कारकिर्दीन कशा तरेन डिजिटल इंडिया लोकांची जीण सुकूर झाल्या ह्या विशीं तुमी भासाभास आयकली आणि ही भासाभास आशिल्ली दोतोर मनोज कामत हांचे कडेन. आमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनला वेल्यान उलयता. आमची फुडली कार्यावळ रोकडीच.

श्रोते हो, दत्त म्हणजेच प्रभू राम, श्रीकृष्ण, भोळा शंकर आणि सावळा विठ्ठल देखील. म्हणून पूर्ण श्रद्धेने आणि एकाग्रतेने भगवंताची भक्ती करूया, त्याचे नित्य स्मरण चिंतन करूया, डोळे भरून देवाचं दर्शन घेऊया.

श्रोत्या आपण आज अजित कडकडे, सुरेश वाडकर आणि नुकतंच आर्यन पराडकर यांच्या आवाजात भक्तिगीते ऐकलीत आणि हा होता आजचा भक्तिगीतांचा कार्यक्रम.

0: मेळटली अशें उतर मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी आयज मडगांवां दिले. म्हजें घर हे येवजणे फाटोफाट आतां सरकार म्हजो फ्लॅट ही येवजण मुखार हाडपाचो आसा. कांय तांत्रीक कारणा खातीर कांय जाणांक फ्लॅटाची मालकी मेळना अशा लोकांक ह्या येवजणेचो फायदो जातलो अशें तांणी सांगले. म्हजें घर हे येवजणेचो अर्जदारांक लाव मेळचो हे खातीर दक्षीण गोंय आनी कुशावती जिल्ल्यांतल्या लोकांनी अर्ज केल्ले ताचे खातीर जिल्लो प्रशासनान आयज मडगांवच्या रविंद्र भवनांत खाशेले शिबीर घडोवन हाडिल्ले. ह्या शिबिराचो जायत्या लोकांनी लाव घेतलो. राज्यातले गोडेमुताचे उच्च रक्तदाब आणि ओबेसिटीचे प्रमाण राष्ट्रीय सरासरी परस चड आसा ही एक धोक्याची घंटा आसा. हे टाळपा खातीर नेमान व्यायाम करप गरजेचे. जेवणातली साखर तेल उणे करप, भायले जेवण सॉफ्ट ड्रिंक बंद करप गरजेचे आसा. निरोगी गोंया खातीर भितरल्यान जागे जावप गरजेचे आसा असो उलो मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी मारला. तांणी आपलो संदेश एका व्हिडिओ वरवीं दिला. ह्यान पयली राज्यांत 5 मे ते 5 जून मजगती हेल्थ विथ आयुर्वेद ह्या उपक्रमाचे आयोजन केल्ले. राज्यातल्या 20,000 परस चड जणांनी ह्या उपक्रमाचो लाव घेतलो. हो उपक्रम 5 जून ते 5 जुलय मेरेन वाडोवपाचो निर्णय घेतला अशेंय तांणी सांगले. पावसाळ्या वेळार रस्ते खणपाचेर बंदी. उत्तर गोंय जिल्हाधिकाऱ्यांनी खंयच्याय व्यक्तीक एजन्सी वा संघटनेक पावसाच्या हंगामात आधी बरयल्ले परवांगे बगर खंयचोय रस्तो खणपाचेर बंदी घाल्या. ते भायर खंयच्याय संबंधित व्यक्तीन वा एजन्सी कडल्यान रस्तो वा ताचो एक भाग पयलींच खणून काढला जाल्यार तांणी बेगोबेग दुरुस्ती करची पडटली असो आदेश जारी केला. 4थी अखिल गोंय आंतरशाळा तियात्र 2026 सर्तीची अर्ज सादर करपाची मुजत वाडयल्या. शाळांनी तियात्राचे प्रमोशन करपाच्या येवजणेखाला गोवा तियात्र अकादमीन 4थ्या अखिल गोंय आंतरशाळा तियात्र सर्ती खातीर अर्ज सादर करपाची मुजत 11 जून सावन 26 जून 2026 मेरेन वाडयल्या. भाग घेवपाची इच्छा आशिल्ल्या शाळांनी वेवस्थीत पुराय भरलेले अर्ज गोवा तियात्र अकादमी ब्लॉकान कांपाल पणजी गोंय हांगासर सादर करचे. गोंय माध्यमीक आनी उच्च माध्यमीक शिक्षण मंडळान यत्ता 10वेच्या समाजशास्त्र विशयाच्या शिक्षकांखातीर 3 दिसांची कार्यशाळा आयोजित केल्या. ही कार्यशाळा परवरे मंडळाच्या मंथन सभाघरांत जातली. नव्यान लागू केल्ल्या पाठ्यपुस्तकाची माहिती परक टॅक्सॉनॉमी प्रमाण संतुलित प्रश्नपत्रिका तयार करप, क्षमता आधारित मूल्यमापन पद्दत जाणून घेवप आणि अभ्यासक्रमाची ध्येयां जाणून घेवप हो या कार्यावळीचो हेत आसा. या कार्यशाळेचे नियोजन तालुक्या प्रमाण 3 वेगवेगळ्या दिसांनी केला. सगळ्या संबंधित शाळांच्या मुखेल्यांनी आपापल्या शाळेतल्या एका समाजशास्त्र शिक्षकाक ह्या कार्यशाळेक धाडचो अशें गोंय बोर्डान मांगला. अधिक माहिती खातीर gbshse.gov.in या मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळाक भेट दिवची. केळशी रेंजात ल्हान शस्त्रांच्या फायरिंगाचो सराव घडोवन हाडला. दाबोळीच्या INS हंसा हांगाच्या शस्त्र प्रशिक्षण खात्यान 11 जून आनी 25 जून 2026 ह्या दिसा केळशी रेंज वाठारांत ल्हान शस्त्रांचो फायरिंग सराव कार्यावळ घडोवन हाडल्या. फायरिंग रेंजाच्या लागसरच्या नागरिकांक वा मालमत्तेक कसलोच धोको आसचो ना. गोळीबाराच्या आवाजाक लागून थंयच्या रहिवाशांनी भिरांत बाळगची न्हय असो सल्लो दिला. पूण थळाव्या नागरिकांक केळशी पर्वतरांगेक लागी आशिल्ल्या दर्यादेगेर वचपाक बंदी आसा. ते भायर केळशी पर्वतरांगे भोंवतणच्या 2 किलोमीटर दर्यादेगेच्या वाठारान नुस्तेमारी बोटी आनी मन रिजवणेच्या जहाजांक बंदी आसा अशें कळीत केला. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी आयकतात.
1: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: आता मुखावयल्यो खबरो. ह्या वर्साचो भांगराळो गोंयकार पुरस्कार आंतरराष्ट्रीय सिने पुरस्कार फावो जाल्ल्यो

साहित्याचे वजन नियंत्रित करपाक, उत्पादन प्रक्रियेत अचूकता आनी एक सारखेपणा राखपाक, प्रयोगशाळेचे मोजमाप काम सुलभ करपाक ह्या यंत्राचो वापर करतात. चौथे म्हळ्यार इन्क्युबेटर. नियंत्रित तापमानात सूक्ष्म जीव कल्चर आनी बियाणे वाडोवपाक वापरपी यंत्र. हाचो उपयोग म्हळ्यार मशरूम मायसेलियम वाडोवपाक योग्य तापमान दवरपाक, तशेंच मदर कल्चर आनी बियाणे इन्क्युबेशन करपाक, निरोगी मायसेलियम वाड मेळोवपाक, कल्चर कंटेमिनेशन कमी करपाक, तशेंच प्रयोगशाळेत नियंत्रित वातावरण तयार करपाक ह्या यंत्राचो वापर करतात. दोन मोठे तोप आनी एक कासो. तोप आमकां सबस्ट्रेट उकडपाक तशेंच सबस्ट्रेट फुगत घालून दवरपाक जाय. नेक्स्ट आमचो रेफ्रिजरेटर. थंड तापमानात साहित्य तशेंच कल्चर आनी बियाणे सुरक्षित दवरपाक वापरतात. मशरूम कल्चर, मदर कल्चर कमी तापमानाक वाडीचो वेग नियंत्रित दवरपा खातीर रेफ्रिजरेटरचो उपयोग करतात. तशेंच न्युट्रिशनल मिडिया आनी बाकीचे गरजेचे साहित्य दवरपाक. बियाणे तयार जातकीर तो अल्पकाळ सुरक्षित दवरपा खातीर रेफ्रिजरेटरचो वापर करतात. एअर कंडिशन युनिट. जे मुख्य युनिट आसता ती कूड एअर कंडिशन आसपाक जाय. प्रयोगशाळेत योग्य तापमान राखपाक मशरूम कल्चर आनी बियाणे उत्पादना खातीर निवळ वातावरण मेळोवपाक, कंटेमिनेशन कमी करपाक, मायसेलियम वाडी खातीर अनुकूल परिस्थिती तयार करपाक, उपकरणाची कार्यक्षमता आनी साहित्याची गुणवत्ता टिकोवपाक एअर कंडिशन कूड गरजेची. स्पॉनरन रुमांतले रेक्स. स्पॉन बाटल्यो म्हळ्यार बियाण्याच्यो बाटल्यो तश्योच पिशव्यो वेवस्थीत रचून दवरपाक, स्पॉनरन दरम्यान योग्य हवा वहन मेळोवपाक रेक्सचो वापर करतात. प्लास्टीक ऑटोक्लेवेबल पिशव्यो, रबर बँड्स, कॅल्शियम सल्फेट हे धान्य चिकटून रावपा नाका म्हणून ह्याचो कॅल्शियम सल्फेटाचो वापर करतात. तशेंच लायम, कॅल्शियम कार्बोनेट धान्याचो पीएच नियंत्रित दवरपा खातीर हाचो उपयोग करतात. मसलीन क्लॉथ, मलमल कपडो सबस्ट्रेट उकडून जातकीर सुकत घालपा खातीर हाचो उपयोग जाता. तशेंच मास्क, हँड ग्लावज, डेटॉल हे सगळे खूब गरजेचे साहित्य. आता आमी पळोवया उत्पादन प्रक्रिया. सगळ्यात पयली बरे धान्य सोदप, ते निवळ धुवन घेवप, 4 ते 5 वेळा धुवप. जवार हे सगळे बरे धान्य जे स्पॉन करपाक वापरतात. 6 वरां हे धान्य उदकान फुगत घालप, उपरांत ते उकडून दवरप. उकडटा तेन्ना एक लक्षात दवरप की ते फुटपाक जायना. मागीर ते उदक भायर ओडून ते धान्य मसलीन ओ मलमल कपड्याचेर सुकत घालप. सुकतगीर धान एकमेकांक चिकटू जायना आनी पीएच नियंत्रित दवरपा खातीर कॅल्शियम सल्फेट 10 ते 12 ग्राम पर किलो धान्य आनी लायम 3 ते 5 ग्राम पर केजी धान्याक हे कालोवन घेवप. तयार जाल्ले मिश्रण आतां पिशवेन जाय त्या प्रमाणान भरप, जशे की 1/2 किलो, 1/2 किलो ओ 1 किलो. मागीर ह्यो प्लास्टीक बॅगान कापूस लावन रबर बँडान बंद करप. मागीर ह्यो पिशव्यो ऑटोक्लेवान घालून 121 डिग्री सेल्सियसाचेर 15 PSI प्रेशराचेर 1 ते 2 वरां दवरप. हो एक गरजेचो स्टेप, हेका स्टरिलायझेशन म्हणटात. तसोच त्यो पिशव्यो ऑटोक्लेवान थंड जावपाक दवरप. दुसऱ्या दिसाक त्यो पिशव्यो काढून लॅमिना एफ्लो युनिटान दवरप. मागीर 20 मिनटां यूवी लायट ऑन करून दवरप. मागीर कल्चर एड करप आनी इन्क्युबेटरान 2 ते 3 दिवस दवरप. मातसो वाट दिसतकीर ह्यो पिशव्यो एअर कंडिशन कुडीन शिफ्ट करप. एअर कंडिशन कुडीक सदांच काळोख करून दवरप आनी 21 ते 23 डिग्री सेल्सियस तापमान दवरप गरजेचे. 10 ते 15 दिसांनी प्लास्टीक पिशव्यो धव्यो फुल्ल दिस

0: करपाक लागतात. आता ह्यो पिशव्यो रेफ्रिजरेटरान हाडून दवरप. मशरूम स्पॉनाची वैधता. वेलिडिटी. मशरूम स्पॉन ओ बियाणे कितलो वेळ वापरपाक योग्य असतात हे मशरूमाचे प्रकार, साठवण, तापमान आणि बियाण्याची गुणवत्ता हेजेर अवलंबून असता. ऑयस्टर मशरूम बियाणे चढ करून 1 ते 2 महिने वैधता असता. जेव्हा स्पॉन तयार जाता त्यांना एक लक्षात दवरप गरजेचे. हिरवे तसेच काळ्या रंगाची वाढ जावपाक जायना. असे जर दिसल्यास त्यो पिशव्यो बाहेर वडोवपाच्यो. हाकाच कंटॅमिनेशन म्हणतात. या प्रक्रियेचे फायदे पळोव्या. कमी खर्च आणि चढ मुनाफो. लोकांची मागणी या उत्पादनाक वाढला. लहान उद्योग उभारपाची एक बरी संधी. नाफो. तांत्रिक ज्ञान आणि प्रशिक्षण गरजेचे. कडक निवळसाण दवरप गरजेचे. साधन सामग्री खातीर सुरवातेक थोडो खर्च चढ लागता. योग्य पद्धतीन केली जाल्यार लुकसाण जावपाची शक्यता आसा. सावधगिरी. दर एक पावलार कडक निवळसाण बाळगपाक पडटली. सदांच प्युअर कल्चराचो उपयोग करपाचो. सगळी उपकरणां योग्य पद्धतीन स्टरलायज करपाक जाय. तापमान आणि आर्द्रता ह्युमिडिटी नियंत्रित दवरपाक जाय. दूषित कंटॅमिनेटेड जाल्ले बॅच किंवा पिशव्यो रोकड्योच काढून उडोवपाक जाय. अळमी लागवड हो फक्त एक शेती वेवसाय न्हय, तर तो विज्ञानाची जोड आशिल्लो एक फायद्याचो उद्योग असा. पूण हे सगळे यशस्वी जावपाक खातीर बियाणाचो दर्जो सगळ्यात महत्वाचो. जसे आमी म्हणतात, जसे बी तसे रोप. तसेच जर तुमचे बिये घट आणि शुद्ध असा जाल्यारूच तुमकां पीक बरे मेळटले. देखून योग्य तंत्रज्ञान वापरा. कुडाचे निर्जंतुकीकरण नीट करा आणि बरो दर्जो आशिल्लो बियो निवडा. हाका लागून तुमचो हो अळम्याचो प्रवास आर्थिक नदरेन नक्कीच यशस्वी जावपाक मदत जातली. परत एकदा तुमकां सगळ्यांक अळमी लागवडी खातीर खूप खूप शुभेच्छा. देव बरें करूं.
1: अळम्याचे बियाणे मशरूम स्पॉन ह्या विशी तुमकां माहिती निकतीच दिली आणि ही माहिती दिली दीपश्री रवींद्र नाईक हांणी. चावडेर ही कार्यावळ तुम्ही ऐकतात.

ऐक मनो, रजनी ठाकूर ह्यांच्या आवाजाने हे गीत तुम्ही ऐकतात. तुम्ही ऐकतात चावडेरी करेवळ, आणि ह्यातून आता ऐकूया एक कळवणी. ऐक मनो, आकाशवाणी पणजी तुमका येवकार दिता आकाशवाणीच्या 90व्या वर्धापन दिसा निमतान. आणि ह्या दिसा निमतान आकाशवाणी पणजी केंद्रा वतीन सूरसंगम ह्या खाशेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केला. हो कार्यक्रम शुक्रारा म्हळ्यार फाल्यां 5 जुनाक सांजेच्या 4:30 पणजेच्या ईएसटी संकुलातल्या मॅकिनेज पॅलेस सभागृहात जातलो. ह्या कार्यक्रमान विंगड विंगड कलाकारांचे सादरीकरण जातले, जातून डॉ प्रवीण गांवकर हांचे हिंदुस्थानी शास्त्रीय गायन, माशेलच्या छत्रपती कला आणि सांस्कृतिक मंडळा वतीन पारंपारिक फुगडी नृत्य, हाच्या भायर राय साश्टी हांगासरल्या एड्रियन सिक्वेरा आणि त्याच्या सांगात्यांनी सादर केल्ली कातारां. ही कार्यावळ आसतली फाल्यां 5 जुनाक सांजेच्या 4:30 ईसीजी संकुलातल्या मॅकिनेज पॅलेस पणजे हांगासर. तर ऐकवेनो मुजरत ह्या कार्यावळीक तुम्ही उपस्थिती रावची आणि ह्या संगीताचो मैफलीचो आस्वाद घेवचो.

आकाशवाणी पणजे केंद्राच्या म्हादयच्या लावल्यान आम्ही उलयता. ऐकपनो आता तुमका याद करून दिता आमच्या या सगळ्या वित्रपाच्या उरिल्ल्या कार्यावळींची.

राजच्या थावरांचेर प्रादेशिक तशेंच सुगम संगीताची कार्यावळ राष्ट्रीय कार्यावळ आमी दिल्ली केंद्रावेल्यान सक्षेपीत करतले. आयकूंक विसरू नाकात आज राजच्या थावरांचेर.

आणि 10:30 कर्नाटक शास्त्रीय संगीताची करवळ. हातून आर के सूर्यनारायण हांच्या वीणावादनात तुमका ऐकूं मेळटलो राग गंभीर नट, तसेच राग शंकर फरणम.

आणि आतही असं एक कळवणी आकाशवाणी तुमका योगकार दिता 90व्या वर्धापन दिसा निमतान आणि या दिसा निमतान आकाशवाणी पणजी केंद्रा वतीन सूरसंगम ह्या खाशेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केला. हो कार्यक्रम शुक्रारा म्हळ्यार फाल्यां 5 जूनाक सांजेच्या 4:30 मिनटांचेर पणजेच्या ESG संकुलातल्या मॅकिनेज पॅलेस सभागृहांत जातलो. ह्या कार्यक्रमात विंगड विंगड कलाप्रकाराचे सादरीकरण जातले, हातून डॉ प्रवीण गावकर हांचे गायन

नमस्कार, मी शैलेश मोहिते राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्स यांच्या द्विपक्षीय बैठकीत उभयपक्षी ऊर्जा भागीदारी बळकट करण्याविषयी चर्चा. महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या 5 उमेदवारांची माघार. कोकणातल्या दोन्ही जागा पुणे आणि यवतमाळमध्ये महायुतीच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा. योग ही भारतानं मानवजातीला दिलेली कालातीत देणगी असल्याचं प्रधानमंत्र्यांचं जागतिक योगासन क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात प्रतिपादन. मोसमी पावसाचं केरळमध्ये आगमन आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते दिग्दर्शक आणि सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. आणि आता बातम्या विस्तृतपणे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्स यांच्यात आज नवी दिल्ली इथं द्विपक्षीय बैठक झाली. ऊर्जा सुरक्षा, व्यापार आणि गुंतवणूक, औषध निर्माण, आरोग्यसेवा, नवीकरणीय ऊर्जा आदी क्षेत्रातील सहकार्याविषयी या बैठकीत दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. दोन्ही देशातली ऊर्जा भागीदारी बळकट करण्याविषयी यावेळी चर्चा झाल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातले सचिव हृदेंद्र टंडन यांनी बातमीदारांना सांगितलं. व्हेनेझुएलाकडे जगातला सर्वात मोठा तेलसाठा असून भारत हा दीर्घकाळासाठी खरेदीदार देश असेल असा त्यांना विश्वास आहे, असं टंडन म्हणाले. ऊर्जा क्षेत्राविषयी वाहतूक, कृषी उपकरणं, औषध निर्माण आदी क्षेत्रांविषयीही दोन्ही नेत्यांनी चर्चा केल्याचं टंडन यांनी सांगितलं. तसंच विविध जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवरही मोदी आणि रॉड्रिग्स यांनी यावेळी चर्चा केली. याआधी डेल्सी रॉड्रिग्स यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांची भेट घेतली. त्यांच्या भारत भेटीमुळे दोन्ही देशातले संबंध अधिक बळकट होतील अशी आशा जयशंकर यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपल्यानंतर निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. ठाणे पालघर मतदारसंघातले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे उमेदवार अभिजित पवार यांनी आज उमेदवारी अर्ज मागे घेतला, त्यामुळे शिवसेनेच्या रवींद्र फाटक यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. पुणे मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे श्रीकांत पाटील यांनी आज माघार घेतली. तसंच भाजपाचे प्रदीप कंद आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे यांनीही माघार घेतली, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विक्रम काकडे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने यांनी आज अर्ज मागे घेतला. अर्ज मागे घेण्यासाठी जाताना मंत्री नितेश राणे बाळ माने यांच्यासोबत होते. माने यांच्यावर पक्षानं निलंबनाची कारवाई केली आहे. या मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार अरविंद म्हात्रे तसंच अपक्ष मानसी म्हात्रे आणि अनिल चोपडा यांनीही आपापले अर्ज मागे घेतले, त्यामुळे अनिकेत तटकरे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. वर्धा चंद्रपूर गडचिरोली मतदारसंघातून काँग्रेसचे शैलेश अग्रवाल यांनी आज माघार घेतली, त्यामुळे भाजपाचे शैलेश लखाणी एकटेच मैदानात उरल्यामुळे त्यांचा विजय निश्चित झाला आहे. बीड लातूर धाराशिव मतदारसंघातल्या 7 अपक्ष उमेदवारांनी आज अर्ज मागे घेतले, त्यामुळे भाजपाचे बसवराज पाटील आणि काँग्रेसचे महेश देशमुख यांच्यात थेट लढत होत आहे. नाशिक मतदारसंघातून भाजपाचे बंडखोर उमेदवार गणेश गीते यांनी माघार घेतली, मात्र त्यांचे बंधू गोकुळ गीते यांनी अर्ज कायम ठेवला आहे. तसंच भाजपाचेच प्रसाद हिरे हेही निवडणूक लढवत आहेत, त्यामुळे भाजपाचे दोन बंडखोर विरुद्ध शिवसेनेचे नरेंद्र दराडे अशी लढत इथं होणार आहे. सांगली सातारा मतदारसंघात काँग्रेस आणि शिवसेनेच्या बंडखोर उमेदवारांनी आज माघार घेतली. इथं भाजपाचे धैर्यशील कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे अभयसिंह जगताप आणि अपक्ष किशोर धुमाळ यांच्यात लढत होईल. सोलापूर मतदारसंघातल्या 5 अपक्ष उमेदवारांनी आज माघार घेतल्यामुळे भाजपाचे राजेंद्र राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वसंत देशमुख यांच्यात थेट लढत होणार आहे. यवतमाळ मतदारसंघातून काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांनी काल माघार घेतली, तर आज भाजपाचे नितीन भुतडा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे साजिद बेग यांनीही माघार घेतल्यामुळे शिवसेनेच्या दुष्य

अनंत चतुर्वेदी यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. परभणी हिंगोली मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जामकर आणि विजय जामकर तसंच भाजपाचे विश्वजित बुधवंत यांनी माघार घेतली. त्यामुळे महायुतीतलं बंड शमलं आहे. शिवसेनेकडून सईद खान निवडणूक लढवत आहेत तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विवेक नावंदर मैदानात आहेत. मात्र काँग्रेसचे सुशील देशमुख यांनी आपला अर्ज कायम ठेवला आहे त्यामुळे इथं तिरंगी लढत होईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम

लढत होणार आहे. यवतमाळ मतदारसंघातून काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांनी काल माघार घेतली तर आज भाजपाचे नितीन भुतडा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे साजिद बेग यांनीही माघार घेतल्यामुळे शिवसेनेच्या दुष्यंत चतुर्वेदी यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. परभणी हिंगोली मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जामकर आणि विजय जामकर तसंच भाजपाचे विश्वजित बुधवंत यांनी माघार घेतली त्यामुळे महायुतीतलं बंड शमलं आहे. शिवसेनेकडून सईद खान निवडणूक लढवत आहेत तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विवेक नावंदर मैदानात आहेत. मात्र काँग्रेसचे सुशील देशमुख यांनी आपला अर्ज कायम ठेवला आहे त्यामुळे इथं तिरंगी लढत होईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. योग ही भारतानं मानवजातीला दिलेली एक कालातीत देणगी आहे. योग मन शरीर आणि आत्मा एकत्र जाणतो आणि एका अधिक निरोगी आणि सुसंवादी जगाला प्रेरणा देतो.

0: त्यामुळे चित्रपट सृष्टीतलं अनुभवी व्यक्तिमत्व हरपल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. राज्यसभेच्या आगामी निवडणूक आणि पोटनिवडणुकीसाठी भाजपानं आज आपल्या 11 उमेदवारांची नावं जाहीर केली. त्यानुसार मध्य प्रदेशातून तरुण चुघ आणि रजनीश अग्रवाल यांना तर राजस्थानमधून डॉ अलका गुर्जर आणि डॉ सतीश पुनिया यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गुजरातमधून राजू शुक्ला, मुकेश शुक्ला, मानसिंग परमार आणि जितेंद्र मेघजी कंजरिया यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अरुणाचल प्रदेशातून ताई तागक आणि मणिपूरमधून ए शारदा देवी यांना उमेदवारी मिळाली आहे. ओदिशातल्या राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी देवाशिष सामंत राय यांना भाजपनं उमेदवारी दिली आहे. राज्यसभेच्या 24 जागांसाठी ही निवडणूक येत्या 18 तारखेला होणार आहे, तर ओदिशा, महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. गेल्या 12 वर्षातल्या मजबूत वित्तीय व्यवस्थापनामुळे भारताला आर्थिक स्थैर्य कायम राखत शेतकरी, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग व्यवसाय तसंच समाजातल्या दुर्बळ घटकांना पाठिंबा देणं शक्य झाल्याचं केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. मुंबईत आयोजित सिटी इंडिया परिषद 2026 ते दूरस्थ पद्धतीनं संबोधित करत होते. 26वे राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार आज जाहीर झाले. केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेदन विभागानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलंय की 10 सुवर्ण, 6 रौप्य आणि 1 परीक्षकांचं विशेष बक्षीस अशी एकूण 17 पारितोषिकं देण्यात येतील. ई गव्हर्नन्स मार्फत उत्तम प्रकल्प अंमलबजावणी करणारे विभाग, मंत्रालय, राज्य सरकारं किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांना हा पुरस्कार देण्यात येतो. यंदाच्या पुरस्कार विजेत्यांमध्ये पुणे महानगरपालिका, नंदुरबार जिल्हा परिषद तसंच सांगली जिल्ह्यातली कडेपूर ग्रामपंचायत यांचा समावेश आहे. मुष्टीयुद्धाच्या जागतिक क्रमवारीत भारतानं आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे. महिलांच्या 57 किलो वजनी गटात जॅस्मिन लंबोरियानं जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिक्स यांच्या द्विपक्षीय बैठकीत उभयपक्षी ऊर्जा भागीदारी बळकट करण्याविषयी चर्चा. महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या 5 उमेदवारांची माघार. कोकणातल्या दोन्ही जागा पुणे आणि यवतमाळमध्ये महायुतीच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा. योग ही भारतानं मानवजातीला दिलेली कालातीत देणगी असल्याचं प्रधानमंत्र्यांचं जागतिक योगासन क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात प्रतिपादन. मोसमी पावसाचं केरळमध्ये आगमन. आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चंदावेलांगू लेता.
0: कोकणातल्या दोन्ही जागा पुणे आणि यवतमाळमध्ये महायुतीच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा. योग ही भारतानं मानवजातीला दिलेली कालातीत देणगी असल्याचं प्रधानमंत्र्यांचं जागतिक योगासन क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात प्रतिपादन. मोसमी पावसाचं केरळमध्ये आगमन. आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चंदावेलांगू लेता. ऐक मनोराजच्या 8:15 आणि 52 सेकंद येतात. ऐकूया गीत गझलींची कार्यवळ. कार्यवाहीच्या सुरुवात तलत अजीज खानच्या आवाजाने ही गझल ऐकूया.

ऐकविनो ममिता दास आणि ममिता दास शर्मा आणि केवल वालांची केवल वालांच यांच्या आवाजाने हे गीत तुम्ही ऐकतात. तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चंदावेलान गीत गझलींची कार्यावळ. निकतेच तुम्ही ममिता दास शर्मा आणि केवल वालांच यांच्या आवाजाने गीत ऐकले आणि आता गझल घेऊन येता हरिहरन.

0: पारंपारीक प्रयोगजिवी कला प्रकारांचेर नदर घालपी कार्यावळ कलात्म गोंय तुमी निकतीच आयकली. संशोधन लेखन आनी प्रस्तुती डॉ साईश देशपांडे हांची आशिल्ली. ही आकाशवाणी पणजी केंद्राची निर्मिती.
1: ऐकून निकतीच तुम्ही कलात्मक गोंय ही वळेरी आयकली.

एकपनो धालो तुम्ही ऐकले ओवळ गावकर आणि सांगात्यांनी गायल्ल्यो. आम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावल्या उलयता. आता बरोबर 8:45 समाचार संध्या आणि 9 वरांचेर न्यूज एट 9 आम्ही दिल्ली केंद्रावेल्यान सक्षेपीत करता. ताच्या उपरांत स्पॉटलायट ही कार्यावळ तुमकां आयकूंक मेळटली 9:15 दिल्ली केंद्रावेल्यान.

आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान आम्ही उलयता. ऐकपनोराची 10:30 आणि 35 सेकंद जातात. ऐकूया कर्नाटक शास्त्रीय संगीताची कार्यावळ. ह्या कार्यावळीन तुमकां सगळ्यांक येवकार आणि नमस्कार. आयज ऐकूया आर के सूर्यनारायण हांचे वीणावादन. ताणी वाजयल्लो राग गंभीर नट आणि राग शंकर भरणम तुमकां ह्या कार्यावळीन ऐकूंक मेळटलो. तर ऐकूया आर के सूर्यनारायण हांच्या वीणावादनान सुरवातीक हो असा राग गंभीर नट.

ऐकूपनो कर्नाटक शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीन आर के सूर्यनारायण हांचे वीणावादन तुम्ही ऐकतात. तांणी वाजयल्लो आशिल्लो राग गंभीर नट, आणि आता ते वाजयता राग शंकरभरणम.

ऐकपनो कर्नाटक शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीन आर के सूर्यनारायण हांच्या वीणावादनात तुम्ही ऐकलो राग शंकरभरणम. आणि या सांगातक आयची कर्नाटक शास्त्रीय संगीताची कार्यावळ हांगा सोंपता. आमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलवाल्यांक उलयता. आता बरोबर 11 वरांचेर हिंदीतल्यान आणि 11:05 इंग्लिशीतल्यान खबरो आमी दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत करता.